श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

आपल्या उद्योगाची दुकानाची जाहिरात एका क्षणात 150 पेक्षा जास्त देशातील लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज आहे. रेडिओ मनभवन 90.8 FM. जाहिरातीसाठी संपर्क करा 8600700099 किंवा 9922233361. नंबर पुन्हा एकदा 8600700099 किंवा 9922233361 या नंबरवर नक्की संपर्क करा. नववर्षाच्या विशेष सवलतीसह आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: मला ऍक्टर व्हायचंय ग.
1: मग ही संधी अजिबात चुकवू नकोस.
2: जळगावात प्रथमच उन्हाळी बालनाट्य अभिनय कार्यशाळा कानललित कला केंद्र जळगाव आयोजित वय वर्ष 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
1: 27 एप्रिल ते 7 मे 2026 रोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत
2: अनुभवी प्रशिक्षक
1: हेमंत पाटील, अनिल मोरे, संकेत खेडकर आणि डॉक्टर वैभव मावळे.
2: आत्मविश्वास, अभिनय, ऑडिशनची तयारी, सर्व काही एकाच ठिकाणी.
3: स्थळ कान्ह ललित कला केंद्र, मनभावन संकुल, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, जळगाव.
2: नोंदणीसाठी संपर्क
1: 9970771713
2: 9960855753. कान्ह ललित कला केंद्र
1: तुमच्या मुलाच्या कलेला देत आहे नवी दिशा.
2: कान्ह ललित कला केंद्र.
1: कान्ह ललित कला केंद्र.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपल्याशी कोण कसं वागतं हे त्याचं कर्म आहे, पण आपण त्याच्याशी कसे वागत आहोत हे मात्र आपले संस्कार आणि वर्तणुकीचे प्रदर्शन आहे। त्यामुळे कोणाशीही वागताना नेहमी सौजन्याने आणि चांगलेच वागावे, त्याचे प्रतिफळ देखील नक्कीच चांगले मिळेल। पण त्याकरिता नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत राहावे, हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहावा, म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही मिळतील। कारण समजूतदारपणा आणि समाधान हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असते। राम।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन प्रस्तुत शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। आज 27 जून हा दिवस जागतिक पातळीवर लहान उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो। जागतिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिन जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आणि लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या लहान आणि मध्यम उद्योगांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे हा दिवस साजरा केला जातो। आपल्या अवतीभोवती असणारे छोटे व्यावसायिक उद्योजक यांच्या कष्टाला सलाम करण्याचा हा दिवस आहे। जागतिक PTSD जागरूकता दिन पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर या मानसिक त्रासाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मानसिक आरोग्याला महत्त्व देण्यासाठी हा दिवस पाळला जातो। आजचा दिवस संगीत जगतातील एका महान क्रांतीचा आणि अथांग इच्छाशक्तीचा साक्षीदार आहे। RD बर्मन म्हणजेच पंचमदा। भारतीय चित्रपट संगीतसृष्टीचे नशीब आणि पोत कायमचा बदलून टाकणारे अवलिया संगीतकार। आपल्या पाश्चात्य आणि भारतीय संगीताच्या अनोख्या फ्युजनने त्यांनी 70s आणि 80s दशक गाजवलं। चुरा लिया है तुमने जो दिल को ये दोस्ती ते कुछ ना कहो पर्यंतच्या त्यांच्या अजरामर गाण्यांनी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय। हेलन केलर वयाच्या 19व्या महिन्यात दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता गमावूनही जगातील पहिल्या मूकबधिर पदवीधर प्रसिद्ध लेखिका आणि अपंगांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागतिक कार्यकर्त्या बनलेल्या अथांग प्रेरणेचे नाव म्हणजेच हेलन केलर। PT उषा भारतीय क्रीडा जगतातील पायोली एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महान धावपटू ज्यांनी आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं। सध्या त्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत। तर स्मृती दिन आजच्या दिवशी आपण भारतीय सैन्याच्या इतिहासातील एका सर्वात धाडसी आणि आदरणीय नेतृत्वाचं स्मरण करतो, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ। भारताचे पहिले फील्ड मार्शल आणि 1971 भारत पाकिस्तान युद्धातील ऐतिहासिक विजयाचे मुख्य शिल्पकार, त्यांच्या अमोघ नेतृत्वामुळे आणि करारी बाणामुळे त्यांना आदरानं सॅम बहादूर म्हटलं जायचं। 2008 आजच्याच दिवशी या महान देशभक्तानं जगाचा निरोप घेतला। आज हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त मनाला नवी दृष्टी देणारा एक सुंदर विचार, जगातील सर्वात सुंदर आणि उत्तम गोष्टी कधी पाहता येत नाहीत किंवा त्यांना स्पर्शही करता येत नाही, फक्त त्या मनापासून अनुभवता येतात। आणि आजची बोधकथा, वयाच्या अवघ्या 1.5 वर्षात अंध आणि मुकबधीर झालेल्या लहानग्या हेलनचं आयुष्य पूर्णपणे अंधकारमय झालं होतं। ती चिडचिड करायची, वस्तू फेकायची, कारण तिला स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नव्हत्या आणि जगाशी संवाद साधता येत नव्हता। तिच्या आयुष्यात प्रकाशाला जेव्हा तिच्या शिक्षिका ॲन सुलिवन त्यांच्या घरी आल्या। 27 जून रोजी जन्मलेल्या हेलनला शिकवणं ही एक अत्यंत कठीण गोष्ट होती। एक दिवस ॲन यांनी हेलनला बागेतील पाण्याच्या पंपाजवळ नेलं आणि त्यांनी हेलनचा एक हात पाण्याच्या थंड धारेखाली धरला आणि तिच्या दुसऱ्या हाताच्या तळव्यावर बोटांनी एक एक शब्द लिहिला, WATER म्हणजेच पाणी। त्या क्षणापर्यंत शब्दांचा आणि वस्तूंचा काही संबंध असतो हे हेलनला ठाऊक नव्हतं, पण पाण्याचा तो थंड स्पर्श आणि हातावर कोरले जाणारे शब्द यांच्यातील संबंध हेलनला एका क्षणात उमजला। तिच्या चेहऱ्यावर आनंदाचा पूर आला आणि तो एक स्पर्श तिच्यासाठी ज्ञानाचा पहिला प्रकाश ठरला। त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही। तात्पर्य हेच, परिस्थिती कितीही कठीण किंवा अंधकारमय असो, जर तुम्हाला योग्य मार्गदर्शक किंवा गुरु मिळाला आणि तुमच्यात शिकण्याची जिद्द असेल तर जगातील कोणतीही मर्यादा तुम्हाला यशाचं शिखर गाठण्यापासून रोखू शकत नाही। अनेकदा लोक आपल्याला सांगतात की आजचा दिवस ठीक नाही, आजचा मुहूर्त चांगला नाही, पण खरं सांगायचं तर निसर्गानं आणि ईश्वरानं आपल्याला दिलेला प्रत्येक नवीन दिवस, प्रत्येक नवीन सकाळ ही एक नवी संधी असते। जर आपले विचार शुद्ध असतील तर विश्वातली कोणतीही शक्ती तो दिवस अशुभ करू शकत नाही। म्हणूनच वेळेचं महत्त्व ओळखून प्रत्येक दिवसाचं स्वागत आनंदानं केलं पाहिजे। तेव्हा श्रोते हो, आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच। मी आरजे शुभांगी आपली रजा घेते, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: Radio Man Bhavan 90.8 FM Always Heart Touching
1: Krishi Sandesh
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, उंदीर हे नाव काढल्याबरोबर आपल्या अंगावर काटा उभा राहतो. आणि का बरं नको राहिला, किती मोठ्या प्रमाणामध्ये उंदीर आपल्याला त्रासदायक आहेत. घरातील नुकसानीबरोबर शेतातील नुकसानीत सुद्धा त्यांचा फार मोठा हिस्सा आहे. विशेषतः गव्हासारखं जर पीक असेल तर त्यामध्ये उंदीरापासून होणारं नुकसान आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे उंदीर आहेत, या उंदीराचं प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण थोडं जाणून घेऊया. आज आपण पाहतो की उंदीर हे पिकांनाच नुसतं नुकसान करत नाहीत, तर ठिबक सिंचन सारख्या ज्या नळ्या आहेत, ठिबक सिंचन संच जे आहेत, त्यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो. तर उंदीराचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही एकाच प्रकारच्या उपाययोजना ह्या प्रभावशाली दिसत नाहीत. म्हणून एकाच वेळी अनेक उपाययोजना आपल्याला उंदीराच्या व्यवस्थापनासाठी करणं गरजेचं असतं. उंदीर जे आहेत हे ऊसाच्या शेतात ऊस कुरतडून खातात, गव्हाच्या शेतामध्ये गव्हाचं सुद्धा कुरतडून नुकसान करतात. तर हे काही महत्वाचे पिकं ज्याच्यामध्ये त्यांचं नुकसान दिसतं. ठिबक सिंचनाचा जसं मी उल्लेख केला तर त्याच्यामध्ये सुद्धा हे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. लॅटरलचे जे तुकडे करण्याचं जे काम आहे ते सुद्धा उंदरामुळे बऱ्याच वेळा आपल्याला आढळतं. त्यामुळे पाणी व्यवस्थापनात सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. तर उंदीर व्यवस्थापनाच्या पद्धतीचा जेव्हा अभ्यास करतो तर हा फार मोठा हुशार प्राणी आहे. जसं आपण म्हणतो की सगळे प्रयोग हे सर्वप्रथम उंदरावर केले जातात आणि नंतर माणसावर, तर येऊन आपण जाणू शकतो की किती हुशार प्राणी. तर याच्यासाठी दोन तीन एकत्र पद्धती आपल्याला वापरणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे की बस सापळ्याद्वारे आपण उंदिराचा बंदोबस्त केला पाहिजे. सापळा याचा अर्थ असा की बा उंदीर जिवंत पकडून देणारे सापळे किंवा वंडर ट्रॅप ज्याला म्हणतो आपण, ते आपण जर वापरले तर एकावेळी जास्तीत जास्त उंदीर पकडले जातात. सुरुवातीला आपण पिंजऱ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर करतो की पिंजऱ्यामध्ये आपण त्याच्यामध्ये लागणारं खाद्य ठेवायचं, उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात आणि एकदा पिंजऱ्यात गेला उंदीर बाहेर येत नाही आणि त्याचा नाश करू शकतो. पण सगळ्यात प्रभावशाली पद्धत आपण आजही सांगतो ती म्हणजे विषारी आमिषाचा वापर, ज्याला पॉयझन बेड्स असं म्हणतो आपण. त्याच्यामध्ये झिंक फॉस्फाईड नावाचं उंदीरनाशक आपण शिफारस केलेलं आहे. तर झिंक फॉस्फाईड धान्याचा भरडा आणि थोडंसं गोड तेल, म्हणजे साधारणतः एक भाग झिंक फॉस्फाईड आणि 50 बॅग धान्याचा भरडा आणि थोडंसं गोड तेल आपण जर एकत्र केलं तर साधारणतः 1 किलो धान्याच्या भरड्यासाठी 20 ग्रॅम जे आहे ते आपल्याला झिंक फॉस्फाईड लागतं आणि थोडंसं गोड तेल लागतं. तर सुरुवातीला काय करायचं की बघ शेतामध्ये असणारे बिळं आपण पाहिजे आणि बिळामध्ये हा जो धान्याचा भरडा किंवा आपण जो पिठाचा उंडा तयार केलेला आहे तो, त्यानंतर मग आपण जे झिंक फॉस्फाईडयुक्त जे आमिष तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की 1 किलो भरड्यासाठी साधारणतः 20 ग्रॅम जे आपण वापरणार आहोत झिंक फॉस्फाईड आणि थोडंसं गोळे देईल, याचे चांगल्या प्रकारे आमिष तयार केलेले जे गोळे आहेत किंवा छोट्याशा गोळ्या आहेत त्याच्या, त्या आपण त्या बिळामध्ये टाकायचे आणि ते लिपून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होईल की हे उंदीर ते खातील आणि त्यांचा नाश होईल. तर झिंक फॉस्फाईडचा वापर सुद्धा आपण करू शकता, पण करत असताना हा वापर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकतेनुसार करावा. झिंक फॉस्फाईड हे अतिशय घातक विषय, त्यामुळे त्याचा वापर आपण प्रभावशालरित्या करायला पाहिजे आणि योग्य पद्धतीनं करायला पाहिजे. म्हणून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश
3: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट.
4: नमस्कार दोस्तों, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं 90.8 FM रेडियो मन भावन पर कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, एक पशु का जीवन कैसा होता है? वह सुबह उठता है, भोजन की तलाश करता है, पेट भरता है, आराम करता है और सो जाता है. उसका पूरा जीवन केवल अपने शरीर की सुरक्षा और भूख को मिटाने के इर्द गिर्द ही घूमता है. इसके पास कोई आत्मविवेक नहीं होता, कोई चैतन्य बुद्धि नहीं होती जिससे वह अपने अस्तित्व के रहस्य को जान सके। लेकिन विधाता ने जब मनुष्य को बनाया तो उसे केवल एक शरीर नहीं दिया, बल्कि उसे सोचने, समझने और स्वयं को जानने की एक दिव्य चेतना भी दी। पर विडंबना देखिए कि हम इंसान अपनी पूरी उम्र केवल इस शरीर को सजाने, संवारने और इसकी भूख मिटाने में ही खर्च कर देते हैं। कबीर साहब आज हमें इसी पाशविक वृत्ति से जगा रहे हैं। आइए सुनते हैं कबीर साहब का यह परम सूत्र। इही अवसर चेत्या नहीं पशु जो पाली देह, राम नाम जाप्या नहीं अंति पड़ी मुख खेह। इही अवसर चेत्या नहीं पशु जो पाली देह, इही अवसर चेत्या नहीं

0: तू दे दे वरची असा दे नांदो त सुखे गरीब अमीर एकमतानी मग हिंदू असो मुस्लिम होई इस्लामी सकळास कळो मानवता राष्ट्रभावना हो सर्वस्थळी मिळुनी सामुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे दे वरची असा दे सौंदर्य रमो घर घरात स्वर्गीय परी ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेस कसू दे दे वरती असा दे आपण मंडळींनी ह्या गोष्टी लावून घेऊन देशहिताचे दृष्टीने तरुणांना कामाला लावावं राष्ट्रनेत्यासाठी तर ते अचूक क्रिया ग्रामगीता ग्रंथात लिहितात मित्रा जो जेथीचा रोग तेथेची त्याची औषधी सांग योजकची पाहिजे कराया उपयोग कुशलपणाने सत्य पता हे कमजोर म्हणूनच असत्य होई शिरजोर यास्तव सत्याशी करावे कठोर सामर्थ्यशाली सेवेसाठी सत्याचे बळ वाढेल कैसे तेही सांगतो ऐका शांतसे सज्जनांनी न बसावे आळसे अथवा हताश हो लोकांच्या मनी जरी दहशत तरी तुमच्या सारी खेची काही त्यात असतील हृदयी तडमडत चांगले व्हावे म्हणून या ऐशी ज्यांना ज्यांना आवडे सेवा जे सत्याचा जपती ठेवा त्या लोकांचा करोनी मिळावा सक्रिय संघटन वाढवावे जनतंत्राचा हा काळ शक्ती लोका अंगीच सकड जनतेच्या निश्चयाचे बळ साम्राज्यशेही नमवू शके हत्तीस आवरी गवती दोर मुंग्याही सर्पाशी करती जर्जर व्याघ्र सिंहाशी फाडती हुशार रान कुत्रे संघटोनी संघटनेने काय नोहे बिंदू मिळता शिंदू पनाये गावाचा बाग बहरोनी जाय फळा फुलांनी संघटनेच्या ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र संघटना हेची शक्तीचे सूत्र ग्राम राज्य निर्माण करी गाव करी ते रावण करी ऐसे सांगोनी ठेविले चतुरी जरी दादन घेतील अधिकारी तरी गाव त्या सुधारू शके यासाठीच पाहिजे सशक्त संघटन जे करी अन्याय निर्मूलन देवनिया न्यायदान करी रक्षण गावाचे संघटन गावी मजबूत असावे आपापले दुःख त्याशी सांगावे कोणावरी अन्याय होऊ न द्यावे कार्य हे संघटनेचे त्यासाठी मिळोनी लोक नेमावे जे असतील इमानी बरवे त्यागी निर्भय चरित्र असावे उज्ज्वल ज्यांचे गावाचे जे पवित्र सेवक ज्या गावी ऐसे सावध पाईक तेथे विघ्न न ठाके काही अपराध घडता गावात त्वरित कळवावी खबर मात सर्वांनी भाग घेऊन त्यात ठीक करावे बिघडेल ते गावाचा प्रत्येक सज्ञान यांचे असावे सहकार्य पूर्ण हाक देता सर्व जमवूनी जळता उजाळा येई त्या लागी म्हणून बहिष्कार असहकार करुणी त्याचे तोडावे आधार नाक दाबता तोंड सत्वर उघडो लागे ऐसी सर्वांनी पाठ पुरवावी जो कोणी गावास बिघडवी ऐके नासा होता सत्ता प्रभावी मुक्त करावा गावातून उत्तमाचाची संग्रह भरवा वाईटाचा निषेध करावा जराही पणपूर्ण द्यावा वृक्ष वाईटाचा सर्वांनी झटावे यासाठी करावी लागेल ती आटाआटी प्राण गेला तरी संकष्टी सहन करावे सेवेस्तव ऐशी असावी गावाची तयारी तरीच गाव बनेल स्वर्गपी न लगे सत्ताधीशांची तुतारी पाठीमागे ऐसा होता आचार विचार गाव होईल न्याय भांडार जागृत असता सज्जन चतुर सेवेसाठी ऐसे जे जे गाव वागले त्या गावाचे भाग्य उघडले नाही तरी टक्के टोनपे आले नशिबी त्याच्या याप्रमाणे वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या भागाचं चिंतन करत असताना लक्षार्थाने हे सगळं या देशातील अभ्यासवृत्तीच्या सर्व स्तरातील मंडळींच्या समोर हा विचार मांडलेला आहे. या विचारामध्ये वृत्ती सखोल जात असताना वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे जे अनुभव आहेत ते अनुभव असामान्य आहेत. या सगळ्या विचाराच्या पाठीमागे त्यांची आध्यात्मिक ताकद आहे, आध्यात्मिक शक्ती आहे. अगदी लहान वयापासूनच हे सगळं त्यांना जे प्राप्त झालं त्या मागची जी परंपरा आहे ते परंपरा सांगताना ते लिहितात, है लाख साल की मेरी उमर इस दिशा से मैं चला कही तन बदले फिर भी उद्देश्य से मैना ढला. देश धर्म संस्कृतीसाठी माणसाला त्याचं प्रमुख केंद्र बिंदू ठरवून आणि मी ह्या साधना वाढवल्या आहेत. लाख लाख माझे जन्म या चिंतनात गेलेले आहेत. एवढा मोठा सगळा त्यांचा अधिकार असताना एवढं लहानपण ते घेतात. हे मला एवढं जे सगळं प्राप्त झालं ते नाथपंथी परमहंस विदेही श्रीसंत अडकोजी महाराजांच्या कृपेने. सुंदर वर्णन करतात. गुरु अडकोजीने कृपा सिंचन किया, तुम भी भजन लिखते रहो ये आशीष मुझको दिया. तब से लिखना शुरू इस हाथ से संभले नहीं, गंगा प्रवाहित वाक्य रचना सहज ही होती रहे. तोड़ा नहीं अक्षर कभी, फिर के न देखा बाचके, जन्मे लिखा बनमे लिखा आनंद पाया नाचके. साथी है मेरी खंजड़ी और है पागलगड़ी, पशु पक्षियों से प्रेम है साधना मेरी बड़ी. या पद्धतीने चिंतन करत असताना सुंदर पुढे पुढे आपणाला ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून आताचा हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त करूया. नंतरचं चिंतन च्या भागात.
1: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.
2: काव्य नक्षत्र या कार्यक्रमात मराठी साहित्याला लाभलेल्या प्रतिभावंत कवी कवयित्रींचा थोडक्यात परिचय आणि त्यांच्या अप्रतिम कवितांचा आनंद आपण घेतोय. सादर करते कार्यक्रम काव्य नक्षत्र. श्रोतेहो नमस्कार. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक, मराठी साहित्यातील आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे वंदनीय लेखक, मराठी अभिरुचीवर 4 दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचं प्रभुत्व ही त्यांची काव्य वैशिष्ट्य. त्यांचं समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालंय. सामाजिक अन्याय विषमतेवर त्यांनी कठोर अशी टीका केली आहे. साहित्यिकानं सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे या मताचा पुरस्कार करणारे काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद असं म्हणणारे काव्य म्हणजे कवी आणि वाचक यांच्यातला एक शब्दांकित प्रतिमामय संबंध मानणारे. रसिक श्रोते हो, आज 27 फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कृत वी वा शिरवाडकर यांची जयंती. मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण आज महाराष्ट्रभर साजरी करतोय. या सुंदर दिनाचं औचित्य साधून काव्य नक्षत्र या कार्यक्रमात सादर करीत आहोत कविवर्य कुसुमाग्रजांच्या काही अप्रतिम कविता आणि गाणी. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रजांच्या लेखणीतून सर्वेश्वरास अभिवादन करणाऱ्या प्रार्थनेतून करूया. सर्वात्मका शिवसुंद

0: श्रोतेहो, सरस्वती मंदिरातील दैदिप्यमान रत्न म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला. त्यांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतलं म्हणून ते विष्णू वामन शिरवाडकर असं झालं. त्यांचं बालपण पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या ठिकाणी झालं. त्यांना 6 भाऊ आणि 1 कुसुम नावाची लहान बहीण होती. सर्वांची लाडकी कुसुमचे अग्रज म्हणजे मोठा भाऊ म्हणून त्यांनी कुसुमाग्रज नाव धारण केलं. नाशिकच्या कला महाविद्यालयात त्यांनी BA केलं. त्या काळातच त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लेखन, चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या. सोबत स्वराज, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचं वृत्तपत्रांचं संपादक म्हणून काम केलं. 1930 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रजांचा सहभाग होता. क्रांतिकारी कवितांचा आरंभही याच वेळेस झाला. 1933 साली ध्रुव मंडळाची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत सत्याग्रहात सहभाग घेतला. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. पत्रकारितेच्या निमित्तानं मुंबईत आल्यावर डॉक्टर अ.ना. भालेराव यांना ते भेटले. मराठी रंगभूमीला जीवित ठेवण्यासाठी झटणारे डॉक्टर भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटकं लिहिण्यास प्रवृत्त केलं आणि बघता बघता ते यशस्वी नाटककारही झाले. नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक, ऑथेल्लो, एक होती वाघीण, दुसरा पेशवा, देवाचं घर, ययाती देवयानी, दूरचे दिवे अशी बरीच नाटकं त्यांनी लिहिली. नटसम्राट या नाटकाची आजही लोकप्रियता कमी झालेली नाहीये. श्रोते हो, माझी मराठी भाषा सर्वांग सुंदर भाषा, कधी फुलाहून कोमल, कधी वज्राहून कठीण. संत ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताहुनी पैजा जिंके अशा अमृत शब्दात मराठीची थोरवी गायली आहे. संस्कृत भाषेपासून मराठीची उत्पत्ती झाली. प्राचीन भाषा, जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15वी भाषा अशी अभिजात मराठी भाषा. चला तर आजच्या या सुदिनी कुसुमाग्रजांच्याच या सुरेख कवितेनं आपण सारेच या आपल्या मराठी भाषेचा गौरव करूया. इथल्या मातीचा टिळा आपल्या ललाटास लावूया आणि आपण सारेच माय मराठीचा जय जयकार करूया.
1: माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगान जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा.
2: हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात.
0: नाही पसरला कर कधी मागायास दान, नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासना पुढं कधी लवली ना मान.
1: हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही.
2: माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान.
0: रत्न जडीत अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडीत अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी.
1: रसरंगात भिजलाय येथे शृंगाराचा स्वर, येथे अहमता द्रवली झाले वसुदेचे घर.
2: माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान.
1: माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, माय देशातील शिळा।
0: श्रोते हो, सूर्योदय रोजचाच, त्याचं आगमन म्हणजे चराचरा चैतन्य। कुसुमाग्रजांनी या सूर्यासाठी किती सुंदर शब्दात स्तोत्र लिहिलंय। हे सूर्या, तुझं आगमन पृथ्वीवरील प्रत्येकास प्रफुल्लित करणार असू दे। ऐकूया एक प्रसन्न कविता, स्तोत्र। हे सूर्या, तू फुलवीत ये, तू शिंपीत ये दश दिशा।
2: प्रकाशदाता जीवनदाता हे सविता उदयाचली ये, विश्वकमल हे मुग्ध अचेतन दला दला तुनी फुलवीत ये। निराकारल्या चराचरातून, निराकारल्या चराचरातून सुवर्ण रेषा सांधित ये। निरवतेच्या मरुभूमीवर, निरवतेच्या मरुभूमीवर सौध स्वरांचे बांधित ये। अवकाशातील भ्रांत घनावर जीवन आशय शिंपित ये। अवकाशातील भ्रांत घनावर जीवन आशय शिंपित ये। पृथ्वीवरच्या रित्या मनातून प्रकाशपद तव रोवित ये, प्रकाशपद तव रोवित ये।
0: अशी प्रसन्न सकाळ होते, पण चिऊताई मात्र अजून घरट्यात झोपलेलीच। कुसुमाग्रजांनी ही एक सुरेख बाल कविता लिहिलीये चिऊताईला उठवण्यासाठी। शेवटच्या चार ओळीत मातृप्रेमाचं वात्सल्याचं अनोखं दर्शन घडविते। उठा उठा चिऊताई, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही। सोनेरी हे दूत आले घर त्याच्या दारापाशी, सोनेरी हे दूत आले घर त्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही। लोग बग पाखरेही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे। झोपलेल्या अशा तुम्ही आणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या। झोपलेल्या अशा तुम्ही आणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या। बाळाचेनी घेता नाव, बाळाचेनी घेता नाव जागी झाली चिऊताई, बाळाचेनी घेता नाव जागी झाली चिऊताई। उडोनिया दूर जाई भूर भूर, उडोनिया दूर जाई भूर भूर। श्रोते हो, निसर्ग, डोंगर दऱ्या नद्या हिरवीगार वनराई मन हरकून जात हो ना, आणि सर्वात आवडतो तो सागर समुद्र दर्या। कुसुमाग्रजांनी आवडतो मज अफाट सागर या कवितेत, हा अफाट सागर त्यांना का आवडतो याच खूप तरल सुरेख शब्दात वर्णन केलंय।
1: आवडतो मजा अफाट सागर अथांग पाणी निळे, आवडतो मजा अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे। फेस फुलांचे सफेद शिंपित वाटे वरती सडे, हजार लाटा नाचते येती गात किनाऱ्याकडे। मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती, दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्यांच्या संगती। संत सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते, देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते। तुफान केव्हा भांडते येते सागर ही गर्जतो, त्यावेळी मी चतुरपणान दूर जरा राहतो। खडकावरुणी कधी पाहतो मावळणारा रवी, ढगा ढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी। प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी, नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी। दर्यावरची रंगीत मखमल उचलून घेते कुणी, कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी। दूर टेकडीवरती पेटती निळे तांबळे दिवे, सांगतात ते मजला आता घरी जायला हवे, घरी जायला हवे।
0: आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही, आकाश मातीच्या या संघर्षात माझ्या जखमांचं देणं फिटता फिटत नाही, असं म्हणता म्हणता कुसुमाग्रजांनी मारवा शब्दबद्ध केला। ऐकूया कविता मारवा।
2: उशेत तेव्हा ताम्र नभातून सुवर्णकिरणावली, उशेत तेव्हा ताम्रनभातून सुवर्णकिरणावली, सांध्यघनातून झिरपत आता विश्वंभरसावली, उशेत होते जागवणारे भूपालीचे स्वर, उशेत होते जागवणारे भूपालीचे स्वर, मृदुल मारवा आज बांधतो मला विसावा घर, मला विसावा घर।
0: श्रोते हो, आयुष्यात कितीही संकट आली तरी त्या संकटांना तोंड देणारी स्वाभिमानी माणसं हतबल निराश न होता येणाऱ्या संकटांचा सामना करतात। कुणाची दयाही त्यांना नको असते, ते फक्त म्हणतात त्या संकटाशी सामना करण्याचं लढण्याचं धैर्य देण्यासाठी मला फक्त लढ म्हणा। ऐकूया एक स्वाभिमान जागवणारी कविता कणा।
1: ओळखलत का सर मला? पावसात आला कुणी, कपडे होते कडदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल काड काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा।
0: श्रोते हो, कविश्रेष्ठ वी स खांडेकर विशाखा या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात, कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी आहेत, सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी त्यांच्या कवितातून इतर काव्यांप्रमाणे नुसता धुमसत नाही तर अग्निरसाचा वर्षाव करत सुटतो। ते स्वतःच्या कवितांना वृक्ष संबोधतात, पण मला वाटतं त्यांच्या प्रतिभेला शमी वृक्षाची उपमा द्यावी। जसं अज्ञातवासातून मुक्त होताना शमी वृक्षानं पांडवांना त्यांची शस्त्र जशी अधिक तेजस्वी करून दिली, त्याप्रमाणेच विषमता पिळवणूक गांजवणूक आणि अन्याय याविषयीची बहुजन समाजाची चीड कुसुमाग्रजांनी अत्यंत उत्कट आणि सुरेख अशी समिधाच सख्या या काव्यात केली आहे। ऐकूया एक कविता समिधाच सख्या या। दुरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता, कळखळे अडथळे सुके कधी फेसाळे, परी अखंड शोधे वाट समुद्रा करिता, खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून अकेली, नयरम्य रावळे कलापूर्ण वा घाट, नयरम्य रावळे कलापूर्ण वा घाट, तीरावर तुरळक परी अंकुरती वेली, नवपर्णाच्या या विरल मांडवा खाली होईल सावली कुणा कुणास कहाली, तोशेल कुणी शापील कुणी दुर्वास, या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली, समिधाच सख्या या त्यात कसला ओलावा, समिधाच सख्या या त्यात कसला ओलावा, कोठून फुला परी वा मकरंद मिळावा, जात्याच वृक्ष या एकच आकांक्षा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा। निसर्ग सृष्टी हिरवी धरा आपण पाहत असतो, हरकतो आनंदतो बागडतो, पण कुसुमाग्रजांची दिव्य दृष्टी मात्र या साऱ्या निसर्गाकडे एका आगळ्या नजरेनं पाहते आणि एक अलवार कविता जन्म घेते, नदी किनारी।
2: नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, अनपर्णांची जळराणीवर उधळी भरसात, लतालतांवर खोलून बसली फुले अंतरंग, लतालतांवर खोलून बसली फुले अंतरंग, लुटण्याते मधुकोश रुंजती भवताली भृंग, कडेकपारी वरुणी दौडत निर्झर हा आला. कडे कपारी वरुनी दौडत निर्झर हा आला. कुजबुज काही करी नदीच्या बिलगे हृदयाला. आकाशातून घनश्याम आळवती धरणीला. आकाशातून घनश्याम आळविती धरणीला. आणि सखीच्या गळा घालती मोत्यांची माळा. घालती मोत्यांची माळा. कणाकणातून घ्या कानोसा अवघ्या सृष्टीत. कणाकणातून घ्या कानोसा अवघ्या सृष्टीत. ऐकू येईल सुखमय मंगल प्रेमाचे गीत. प्रेमाचे गीत. ग्रहताऱ्यांचे रासनृत्य. ग्रहताऱ्यांचे रासनृत्य. हो गगनी दिनरात पक्षापरी सृष्टीच दडे प्रेमाच्या घरट्यात. विसरुनी वैकुंठातील यास्तव आसन श्रीमंत. विसरुनी वैकुंठातील यास्तव आसन श्रीमंत. हृदया हृदयांमधून राहू लागे भगवंत. हृदया हृदयामधून राहू लागे भगवंत.
0: श्रोते हो, सामाजिक जीवनातील विषमता आणि अन्याय यामुळे कविवर्य अस्वस्थ होतात. जातीभेद धर्मातील वेगवेगळ्या कल्पना कुसुमाग्रजांना रुचत नाहीत. पण या अस्वस्थतेवर, या सामाजिक व्यवस्थेवर एक विचार करणारी कविता वास्तवता आपल्या समोर येतेच आणि एक वैचारिक कविता जन्म घेते. कवितेचं शीर्षक आहे गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही, गाभारा आहे. चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. हं, वाजवा वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात ना तो रिकामा गाभारा? नाही तसं नाही, एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12 जेवायचा, 2 वामकुक्ष घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते, मंत्र जागर गाजत होते, रेशीम साड्या टेरींचे सूट समोर दुमडत होते, बँकेतले हिशेब हरिणाच्या गतीनं बागडत होते. सारं काही घडत होतं हवं तसं. पण एके दिवशी आमचं दुर्दैव. उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही तो. पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचं महत्व अंतिम असतं. कारण गाभारा सलामत तो देव पचास. कोणी कोठूनही दूर देशातूनही येती पक्षी, परदेशी पक्षी काही महिन्यांचे सोबती असतात. ते पुन्हा इथला विहार संपला की मायदेशी परतती. अत्यंत सुरेख शब्दात प्रवासी पक्षी या कवितेत या पक्ष्यांचं अचूक वर्णन केलंय कुसुमाग्रजांनी.
2: अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी. अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी. श्रावण ओल्या हवेवरती सरकत होती सफेद नक्षी. माझे आकाश माझा अंधार. माझे आकाश माझा अंधार यांचे अपार भेदता आहेत जीवनाची हलती जाग. जीवनाची हलती जाग अजीवावर खोदत आहेत. निःशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद शिळे. निःशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद शिळे. मीच नव्हे पृथ्वी सारी पाहत होती त्यांच्याकडे. ऐकले आहे प्रवास करतात. ऐकले आहे प्रवास करतात दिवस रात्र हजार मैल. डोंगर दऱ्या नद्या सागर शहरे जंगले यांच्या पैल. आले आहेत अदृश्यातून. आले आहेत अदृश्यातून जाणार आहेत अदृश्यात. अनंताचे मौनी बाबा हसले थोडे अंधारात. गीता वाचून साथी वाचून, गीता वाचून साथी वाचून अथांगातील गती उरली. छातीत उगाच गहिवर भरला, उगाच पापणी भिजून गेली, उगाच पापणी भिजून गेली.
0: श्रोते हो, देशाच्या सीमेवर शत्रूंशी लढणाऱ्या, अहोरात्र जागृत पहारा ठेवणाऱ्या, ऊन वारा पाऊस हिमवृष्टी कशा कशाची तमा न बाळगणाऱ्या मातृभूमीसाठी तळहाती प्राण घेऊन देशरक्षण करणाऱ्या, पण इतिहासात साऱ्यांची नोंद नाही होत, त्यांची नोंद कुणी घेतलीच नाही, अशा अनाम वीरांना कुसुमाग्रजांनी अत्यंत भावूक शब्दात शब्द सुमनांजली वाहिली आहे. ऐकताना डोळे पाणावतात आणि हात जोडले जातात त्या अनामवीरांच्या अलौकिक देशभक्तीपुढं.

जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव। अनाम वीरा जरी न गातील भाटडफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरी तुझेच बल।

0: तुझला मृत्युंजय वीरा। प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, अनाम वीरा, अनाम वीरा।
1: श्रुते हो, पिवल्या पेल्यामध्ये रमेजे तेही जीवन, जलधीचे भयकारक तांडव तेही जीवन, सूर्यकरांसह अरूप होऊनी गगनी चढते श्याम नील घन उदार बरसे तेही जीवन। असं असलं तरी जीवन, आपलं आयुष्य खूप खूप सुंदर आहे। एक सर्वांग सुंदर कविता, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे। सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच फुलवत रहा। वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका। वेगळं असं काही माझ्यात खास नाही म्हणून उदास होऊ नका। मृगाकडं कस्तुरी आहे फुलात गंध आहे, मृगाकडं कस्तुरी आहे फुलात गंध आहे, सागराकडं अथांगता आहे, माझ्याकडं काय आहे असं म्हणून रडू नका। अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपलाय, अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपलाय। आवाहन करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन। अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ। उत्साह ध्येयानं भारून म्हणून म्हणते आयुष्य खूप सुंदर आहे। सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच ते फुलवत रहा। सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच ते फुलवत रहा, फुलवत रहा। नटसम्राट नाटकास साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला। 1960 मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं। 1964 मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, 1970 कोल्हापूर येथील 51व्या मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद, 1990 मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं। 1990 विवा शिरवाडकरांच्या प्रेरणेनं कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकमध्ये स्थापन झालं। त्यांच्या पश्चात त्यांचं निवासस्थान, त्यांच्या स्मृती जपण्यात आल्या। सुसज्ज वाचनालय मोठ्या दिमाखात उभं आहे। 30,000 अधिक पुस्तकं आहेत, 3,000 अधिक सभासद या ठिकाणी आनंदानं पुस्तकं वाचायला येत आहेत। सुसज्ज असं कुसुमाग्रज स्मारक उभं आहे नाशिकमध्ये। कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक पुरस्कार दिले जातात। जनस्थान पुरस्कार, गोदावरी गौरव पुरस्कार, राम गणेश गडकरी पुरस्कार। श्रेष्ठ कवी कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य संपदा फुलवली। आज त्यांचा जन्मदिन, त्यांना विनम्र अभिवादन प्रत्येक मराठी माणूस आज करतोय। आणि हा दिवस त्यांच्या अनेक कविता आणि गीतं ऐकून, त्यांचं साहित्यातलं योगदान ऐकून आपण साजरा करतोय। आपणा साऱ्यांसाठीच हा अभिमानाचा दिवस आहे। कुसुमाग्रज एके ठिकाणी म्हणतात, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, नव्हती भीती तिजला पराजयाची, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंतही तिला मरावयाची, म्हणूनही नाही खंत तिला मरावयाची। कुसुमाग्रजांची एक हळवी कविता, ते म्हणतात, जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, तुझ्या पापणीच्या आत अवघडलेल्या एका थेंबामध्ये, तुझ्या पापणीच्या आत अवघडलेल्या एका थेंबामध्ये, आणि आजच्या सारखाच तेव्हाही हसेन अन म्हणेन, अजूनही मी अवघडच, अजूनही मी अवघडच। आणि तो दिवस 10 मार्च 1999 साहित्य क्षेत्रातील हे नक्षत्र अनंतात विलीन झालं. नाही विलीन झालं, आजही अनु पुढं युगानयुग हे नक्षत्र साहित्य अवकाशात असंच लखलखत राहणार. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी नमन.
2: श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 Bhavan 90.8 FM. Always heart touching.
3: Az daran chiyo.
4: नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
5: अच्छा तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
6: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते कार्यक्रम लगेच सुरू करूया आपण. हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहिती आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.

0: माय बही शिला हुए काय अनाली कमाई तो अकेले
1: है आजी काल चाली मैं
0: दोन महिन्यात मस्त सुधरली माय सासरचं पाणी मानलं बाई तुले हा भारी पाणी आहे तिकडचं कसा आहे तो घरदार रंगढंग कसा हाय
1: लईच मस्त हाय व आजी लय सुखात पडली मी धाब्यांचं घर आहे माझ मोठ अंगण आहे आणि अंगणात नाही का एक हिरवी आहे
0: आता माय तुझ्या घरचा बुवा कसा काय हाय बे
1: लईच मजा की हाय व ते दिवसभर गमत्याच करत राहतात मला घंटाक भर बी सोळत नाही
0: आव तू सोळत नशील नवऱ्याले काय सांगत
1: नाही व त्याचा लय जीव हाय माया त्याले सार माया हातच लागत चा माया हातचा स्वयंपाक माया हातचा बुढीच्या हातच पाणी बी पित नाही
0: आव शिले काय धंदा करते व पाहुणा
1: ते की नाही हॉटेलात हाय माल काढतात
0: तुझ्या घरचं हॉटेल आहे का व
1: नाही वाजी दुसऱ्याच हाय ते हॉटेल ततीसा भजे आलू बोंडे ते काढून देतात ना दिवसभर हॉटेलावरच असतात संध्याकाळी की नाही माझ्यासाठी उरेल आलू बोंडे आणतात कोण्या रोजी शेव पापडी बी आणतात समोसे बी आणतात की
0: आव मग तर मजा आहे तुही खायची
1: आजी उन्हाळ्यात की नाही लग्नाच्या स्वयंपाकाचे ठेके बी घेतात ते लग्नातली बुंदी जिलेबी समद घरी आणतात मी बुंदीच्या डब्याच्या डब्यात भरून ठेवते मस्त 15-20 दिवस खात राहते
0: आता माय म्हणूनच 2 महिन्यात इतकी सुधरली व तू
1: आजी माया घरचा बुवा भाजी अशी मस्त करते की नाही की तुले काय सांगू
0: कशी करते व माय आम्हाला सांग ना
1: अव आजी एकदम तर्री भाज करते हाटीला सारखीच करते मी फक्त पोया करते बस रोजच्या रोज भाजी तेच करतो
0: माय मग तर लई भाग्यवान हाय माय तू
1: ते घरी असले की 5 मिनिट मुकाड्यानं बसत नाही गमत्याच करत राहतात अंग धुयाच्या टायमाले माझ्या अंगावर पाणी काय टाकतात येणी घालायच्या टायमाले कंगवा काय लपून ठेवतात आणि मी एकटी घरात असली की माजराचा आवाज काढतात कधी कधी तर कुत्र्याच्या पिल्ल्याचा बी आवाज काढतात एक दिवस तर मी लय भेली
0: का म्हणू माय
1: मी बाहेरून घरात येऊन राहिली होती ना आजी हे दाराआडी लपले आणि मी घरात येता खेपीच वानेरा सारखं भोप केलं मी इतकी भिली कि माझ्या अंगाले घामच फुटला
0: आता माय लईच कुची नाही ती घरचा बुवा माय
1: मग तर तुला तेच ते सांगत होती मी अहो आजी एक रोज तर लईच मज्जा झाली
0: आता माय काय झाली
1: त्याले दुपारून अंग टाकायची सवय आहे हा ते आमची समोरची घरची वस्त्री आहे ना त्याच्यावर अंग टाकलं त्यांनी आणि अंगावर पतली चादर घेऊन झोपले होते
0: मग
1: मग मग काय विचारतो मग मलाही त्याची गंमत करायची हौस आली ना मी अल्लादी गेली त्याले 2-4 कुचके दिले
0: मग
1: आता कुचके दिल्यावर बी उठाचा पत्ताच नाही ना मग मी त्याच्या कानापाशी कुर्र केलं तरी त्याची झोप मोडलीच नाही व
0: मग काय झालं हो माय
1: मग मी गाणं म्हटलं
0: कोणतं ये
1: गुळगुळ्या ती माय आली दारुगड
0: आई माय बाई
1: तरी ते झोपीतच मग मी त्याच्या तोंडावरची चादर ओढली आणि अशी कान कोंडी झाली तुले सांगू मी
0: काहून व
1: अव आजी तो माया घरचा बुवा नव्हता
0: मग
1: तो माया सासरा होता
0: माय बाई व
1: 2 दिवस तुले सांगतो मी माया सासऱ्याले तोंडच दाखवलं नाही
0: लयच गमती झाली व माय त्या घरी
1: मग तर सारा दिवस गमतीतच जातो आमचा कायचीच वाण नाही पण एकाच गोष्टीची नाराजी आहे व आजी
0: कोणत्या व
1: नाही सासू फारच आरकट आहे बाई ती
0: कशी व
1: उली उली गोष्टीवर भांडत राहते माझ्या संग खड्डोई सारखी नजर ठेवते आणि एवढ्या एवढ्या गोष्टीवरून मला बोलत राहते एखाद्या रोजी मी तिले जर उलटून बोलली ना मग तर बस कातावतेच कातावते माझ्यावर
0: आता माय शिलये असं करू नये सासू सुनीच भांडण भांड्याले भांडे लागतच असते,
1: लागते ना।
0: सासूले उलटून बोलू नये, सासू बोलली की आपण मुकराव, अंत म्हणली तस कराव, तिच्या चालीन चालाव, मग फाय तू संसार किती सुखाचा होते।
1: बर आजी येते,
0: ये मा ये।

0: काय झालं? काहून हसून राहिले हो गुचूर गुचूर?
1: काही नाही.
0: काहीतरी झालं. सांगा सांगा काय झालं सांगा.
1: अव मले सपन दिसलं ना.
0: सपन? कायचं सपन दिसलं बाप्पा तुम्हाला?
1: सांगितल्यावर तुले बी हसा येईल.
0: मग सांगाच.
1: सपनात मी राजा झालो.
0: हा?
1: मोठा राजवाडा होता
0: बापा.
1: 550 दाश्या, 100-150 नोकर चाकर, मोठा खजिना.
0: वा वा वा वा.
1: माह्या गयात सोन्याचा हार, अंगात भरजरी डरेस, डोसक्याले पागोटी मलमलची, हाती एक तलवार.
0: आणि मग पुढं?
1: मग मी सिंहासनावर बसलो
0: बापा.
1: बापा बसलो तसा 10-12 राण्या आल्या.
0: कोणाच्या राण्या आल्या?
1: अव काय तुला येड लागलं? माह्याच राण्या. एकीच्या हाती ताट, एकीच्या हाती बर्फी, लाडू आणि गुलाबजांबू. एक एक राणी येते आणि मोले एक एक घास चारते ना.
0: मग काय झालं? पुढी
1: डम पोट फुगलं.
0: फुगणार?
1: मावे म्हणलं खाणं पिणं झाल्यावर त्या राण्या मायापुढे नाचायलाच लागल्या ना. ते म्हणे मी नाचतो, ते म्हणे मी नाचतो, ते म्हणे मी नाचतो, अशा सगळ्यात म्हणायला लागल्या. त्याच्यात झगडे सुरू झाले. त्याले एकेकीच्या त्यांनी एकमेकीच्या झिट्यात धरल्या ना.
0: आणि का एवढं तुम्ही सपन पाहिलं, त्या राण्यात मी नव्हती का?
1: अव तिच्यावर मो ध्यानच नाही ना.
0: स्वतःच्या बायकोवर ध्यान नाही? मग काय नुसतं खायचंच काम केलं का?
1: मी तुले पाहूनच राहिलो होतो ना. तेवढ्यात तू आम्हाला झोपीतून उठवलं.
0: उठा ना दिवसा झोपता आणि रात्रीचे सपन पाहता असे राजवाड्याचे, याच्याशिवाय दुसरा धंदा आहे की नाही तुम्हाला?
1: आता मी काय करू? या झळीत मी काय करणार आहो? आता 8-15 दिवसापासून पाणी सुरू आहे, वावरात जाता येत नाही आणि माणसाचे सगळे जाता जाता पायच फसा लागले ना.
0: मग मी की नाही तुम्हाला घरच्या घरी एक काम सांगते.
1: कायचं काम? व
0: आता पाण्यानं ते नानीचं खांड पडलं ना बघा, तेवढं

0: काय काय काय काय आहे म्हटलं? डबल डबल सांगा, डबल सांगा.
1: सिलेप सिमेंट काँक्रीटचा.
0: असं होय? असं दिवसा झोपून सिलेपचं मकान होते काय तुमच्या बापाले बी? हा, त्यासाठी लय हाडाचे काड करायला लागतात माणसाला. तुमच्याकडून बायकोले आखाडीला साडी तरी घेणं झाली का? आणि म्हणतात सिलेपचं घर.
1: काय साळी साळी करून राहिली व? हा, साळीनं भुजून टाकतो तुले.
0: वय वय वय वय, एक तरी साडी आणली का काय गेल्या सालापासून? हा,
1: अवय दिवाळीले घेतलं नव्हतं काय?
0: तर ते 150 रुपयाचं बोंद्र घेतलं, कुठी नेसून जायचे शरम लागते मले.
1: अवय यंदाच्या दिवाळी 1000ची साळी घेऊ.
0: फक्त तोंडात जीव आहे तुमच्या, सांगता 1000ची घेता 125ची. जावा तिकडं.
1: अवय यंदा नक्की घेईन.
0: काय बडाया मारू नका, ते नानीचं खांडवा दा अगोदर. शहाजान राजा नव्ह का? त्यानं बायकोसाठी ताजमहल बांधला, तुम्ही खांड नाही बांधत का?
1: अव मी राजा असतो तर तस 4 ताजमहल बांधून टाकले असते आदळोक.
0: मग राजाच्या पोटी जन्माले काऊन नाही आले?
1: मी राजा असतो तर तू मले भेटली असती काय? हा, म्या एखाद्या राजाचीच पोरगी केली असती.
0: आता काय सांगू नका, घरी नाही दाना आणि मने बाजीराव म्हणा. किती दिवसापासूनच खांड पडलं हे नानीच, आणि ते ताजमहाल बांधतो म्हणतात. अगोदर सिलेपचं घर बांधून दाखवा, मग मोठ्या मोठ्या गोष्टी करा.
1: ए तुले काय वाटते? हा, मी घर बांधणार नाही.
0: काही बांधसान?
1: 2 मजली घर बांधीन.
0: काही
1: पुढे बांधीन.
0: पुढे कधी? मेल्यावर.
1: आये शहाजान राजानं ताजमहाल कधी बांधला?
0: त्याची बायको मेल्यावर.
1: मग मी तसच करीन.
0: काय म्हणलं? काही लाज आहे का तुमच्या बोलण्याले? बोलणं राई राई आणि तुकाची चव नाही. मोठे राजा राणीचे स्वप्न पाहता झोपीत. माणसानं ते स्वप्न पहावं जे करून दाखवता येते, त्याले म्हणतात माणूस. चला उठा, खांद्यावर कावळ घ्या आणि जा हिरीवर.

0: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा.
1: बस
0: पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम हास्य तरंग, स्वरनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूया.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना यार परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
2: आता तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

0: हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हॅलो फ्रेंड्स, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग RJ शुभांगी सोबत। मित्रांनो, यशाच्या दिशेनं एक नवं पाऊल टाकण्यासाठी तयार आहात ना? कारण खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी घेऊन येत आहे तरुणांसाठी एक भन्नाट संधी, स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस। होय मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त शिक्षण पुरेसं नाहीये, तर आवश्यक आहे नवीन कौशल्यांची जोड। आणि याच विचारातून सोसायटीच्या प्रत्येक डिपार्टमेंटतर्फे एक स्पेशल स्किल बेस्ड कोर्स आयोजित केला जाणार आहे। कुणाला हवंय कम्युनिकेशन स्किल, कुणाला हवंय टेक्नॉलॉजीचं ज्ञान, कुणाला क्रिएटिव्हिटीमध्ये करिअर करायचंय, तर कुणाला मॅनेजमेंट आणि लिडरशिप शिकायची आहे। म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि घडवण्याची सुवर्ण संधी। आणि खरं सांगू, मी सुद्धा खूप उत्सुक आहे आणि आनंदी आहे या उपक्रमासाठी, कारण हा फक्त कोर्सच नाही तर तुमच्या उज्ज्वल भविष्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे, तुमच्या उज्ज्वल भविष्याचा आरसा आहे। तर मग तुम्ही तयार आहात ना या भन्नाट स्किल जर्नीचा भाग बनण्यासाठी? जाणून घेऊया या कोर्सेसची खास वैशिष्ट्य आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अकॅडमिक डायरेक्टर डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम। मॅडम नमस्कार।
2: नमस्कार
1: मॅडम। सर्वप्रथम मला जाणून घ्यायला आवडेल की या स्किल बेस्ड कोर्सेसची संकल्पना नेमकी कशी सुचली?
2: तसं म्हटलं तर स्किल बेस्ड कोर्स ही संकल्पना भारतामध्ये तरी 2004 पासून युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी ऍडऑन कोर्स म्हणून आणलेली होती, पण तेव्हा कदाचित त्याला काही खूप प्राधान्य मिळालं नाही। हळूहळू कालांतराने 2014 पासून आपण म्हणूया की त्याला जास्त जोर आला, आणि मग आपण असं लक्षात आलं की स्किल इंडियाच्या रूपात ही बाहेर आली। पण मग आता प्रश्न असा आहे की जेव्हा स्किल इंडिया काही आपल्याला लॉन्च करते तेव्हा एज्युकेशन सिस्टीम मध्ये हे NEP प्रमाणे आलं, आणि NEP मध्ये हा एका प्रकारे आता आपल्याला तुम्ही करायला पाहिजे, याच्यातनं कसे काय काय फायदे होतात, अशा प्रकारचं लॉन्चिंग पॅड्स अनेक ठिकाणी आले। आणि आता तर साधारणपणे जेव्हा NEP 2020 आलं तेव्हापासून असं लक्षात येतं की सगळ्याच प्रकारच्या कोर्सेस मध्ये याचा एक समावेश होणं आणि काहीतरी वेगळी गोष्ट त्याच्यामधनं तयार होणं, वेगळा माणूस तयार होण्याची खूप गरज आहे। एक साधी गोष्ट की समजा एखादा व्यक्ती एका विषयामध्ये तज्ज्ञ असेल पण त्याला त्याचं चांगलं बोलता येत नसेल त्या विषयामध्ये, तर मग त्याच्याकरता जसं कम्युनिकेशन स्किल जोडावं लागेल, अशा प्रकारचं हे स्किल त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे।
1: वा वा, खरंच आजच्या काळाची गरज बनली आहे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस। पण मग याचं महत्व आपण कितपत सांगाल?
2: नाही, याचं तर अनन्यसाधारण महत्व आहे, कारण आपण जसं पाहतो की आता आपलं KCE सोसायटी याच्यामध्ये बरेचसे कॉलेजेस म्हणजे मेजॉरिटी ऑफ कॉलेजेस आता ऑटोनॉमस झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये तर तुम्हाला एक प्रकारे त्याला रुजू करण्याकरता युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने एक मॅन्डेटच दिलेला आहे की तुम्हाला हे करायला पाहिजे। त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारचं कराल, काय कराल, याचं एक स्वातंत्र्य सुद्धा त्याच्यामध्ये आहे। म्हणून UGC प्रमाणे आपल्याला पहिला अजेंडा त्यांचा असाच आहे की ऑटोनॉमस कॉलेजेस किंवा आपण असं म्हणूया की ऑटोनॉमस कॉलेजेस कडून अपेक्षा काय, अपेक्षा ही की त्यांनी पहिले स्किल बेस्ड कोर्सेस जे आहे ते लोकल नीड्सच्या आधारावर आणि ग्लोबल नीड्सच्या आधारावर करायला पाहिजे।
1: बरोबर बरोबर। आता खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित या इन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटतर्फे एक कोर्स राबवला जाणार आहे असं आपल्याला माहितीच आहे, पण मग नेमकं फर्स्ट इनिशिएटिव्ह कोणत्या डिपार्टमेंटतर्फे घेण्यात आलं आहे?
2: आता आपण याला 2026-27 पासून वन डिपार्टमेंट वन स्किल कोर्स असा केलेला आहे, पण तसं 2025 जुलै पासून दोन विभागांनी याचा इनिशिएटिव्ह चांगला घेतला. त्याच्यामध्ये सोहम विभाग योग याच्यामध्ये आपण अॅक्युप्रेशर हा कोर्स घेतला, त्याला आतापर्यंत साधारणपणे 200 लोकांनी पूर्ण केलेला आहे, आणि थोडा जो 6 मंथचा कोर्स असतो त्याच्या पण काही विद्यार्थ्यांनी त्याला कम्प्लीट केलेला आहे, त्याची आता नुकतीच परीक्षा झाली. दुसरं मी असं म्हणेन की फिलॉसॉफी विभाग, त्यांनी पण याच्यामध्ये चांगला पुढाकार घेतला, आणि गीता मॅनेजमेंट विजडम फॉर एव्हरीडेज लाईफ असं फक्त जळगाव पुरतच नाही तर हे ऑल इंडिया लेवलचे अनेक लोक त्याच्यामध्ये सामील झालेले होते. जसं उदाहरणार्थ दिल्ली आहे, अलाहाबाद आहे, मुझफ्फरनगर आहे, खाली तुम्ही म्हणाल तर हैदराबाद, बँगलोर, चेन्नईचे लोक होते, आणि तिकडे आसामची पण लोक होते. तर असा एक ग्रुप आमचा छान तयार झाला होता ज्याच्यातनं हा महिनाभर कोर्स सुरू केला गेला, आणि याच्याच मधनं आम्ही मग इतर कोर्सेस घेतले, जसं बिझनेस कम्युनिकेशन इंग्लिश असं घेतलं, त्यानंतर केमिस्ट्रीचे काही घेतले. सांगण्याचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये जर विद्यार्थी वर्ग आहे त्याला असा फायदा आहे की त्यांनी 30 तासाचा 2 क्रेडिट्सचा कोर्स करावा.
1: अच्छा,
2: त्यांनी केला तर त्याला इंटरव्ह्यू द्यायचा असेल, एखादा जॉब प्रोफाईल त्याचं स्ट्रॉंग करायचं आहे, आणि त्याला कुठलाही स्टार्टअप करायचं असेल त्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो.
1: पण मग हे कोर्सेस फक्त कॉलेजच्या स्टुडंटसाठी आहे की बाहेरील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा काही फायदा घेता येणार आहे?
2: हो हो, नक्कीच, कारण जे केसी सोसायटीचे विद्यार्थी आहे ते तर जेव्हा ऍडमिशन घेतील तेव्हाच याचा प्रचार प्रसार व्हावा, आणि त्यांनी पटकन हा कोर्स करून टाकावा. जसा एक सेमिस्टर मध्ये केला हा तर विषय आहेच, पण त्याच्याबरोबर इतर कुठल्याही दुसऱ्या महाविद्यालयाचे किंवा जे आता महाविद्यालयात नाहीये पण त्यांना हे करायचं आहे, आणि ते वयोमर्यादा काही नाही ठेवलेली आहे त्याच्यामुळे ते करू शकतात.
1: जसं
2: उदाहरणार्थ की समजा एखाद्या लहान मुलाला कोर्स करायचा आहे जो 10 वर्षाचा आहे ते 15 वर्षाचा आहे कॉलेजमध्ये, तोही करू शकतो. आणि जो व्यक्ती कॉलेज आता लेवलच्या बाहेर गेलेला आहे किंवा जो रिटायर्ड सुद्धा झालेला आहे त्याला पण अनेक कारणामुळे, त्याच्या आवडमुळे, विरंगुळ्यामुळे, किंवा त्याला त्याचं जे प्रोफेशन असेल त्याच्यामध्ये अपग्रेड करता, असं त्याचा भरपूर उपयोग याचा होऊ शकतो.
1: वा वा. आणि या कोर्समध्ये थिअरी सोबत प्रॅक्टिकल ट्रेनिंगला सुद्धा महत्व दिलं जाणार आहे का?
2: प्रश्नच नाही, कारण की प्रॅक्टिकल ट्रेनिंगच याच्यामध्ये महत्वाचं आहे. आतापर्यंत आम्ही असं बघत होतो की साधारणपणे 60-40 म्हणजे 60 थिअरी आणि 40 प्रॅक्टिकल होतं, म्हणजे हे अगदी रिव्हर्स प्रोसिजर करायला पाहिजे. 60-70 हे प्रॅक्टिकल ठेवायला पाहिजे, आणि थिअरी आता तर विद्यार्थी अनेक प्रकारे मिळवूनच घेतात असं असलं पाहिजे, पण ऍक्च्युली हँड्स ऑन प्रॅक्टिस जी आहे ती जास्तीत जास्त जितकी राहील तितका कोर्स हा जास्त चांगला होऊ शकतो.
1: बरोबर बरोबर. मॅडम, असं आहे आजच्या काळात तरुणांकडे डिग्री आहे पण त्यांच्याकडे स्पेशल स्किलची कुठेतरी कमतरता जाणवत असते, तर त्याबद्दल आपण काय सांगाल?
2: हो ना, म्हणूनच तर हा सगळा प्रयोजन करण्यात आला. डिग्री तर मिळून जाते, जसं सर्टिफिकेट मिळून जातं, एखादं पोस्ट ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन, PhD सुद्धा, हे सगळ्या डिग्री त्यांना मिळून जातात. पण जर त्यांना एखादी गोष्ट समजा एका फॉर्मॅटमध्ये लिहायला सांगितली, वाचायला सांगितली, किंवा काही त्यांच्यामध्ये इनोव्हेशन करायला सांगितलं तर ते करू शकत नाही, कारण की ते कुठेतरी स्टकअप होऊन जातात. तर मला असं वाटतं की हे सगळे उपक्रम त्यासाठी आहे की तुम्ही सगळ्या गुणांचा वापर करून जितकं बेस्ट आपली पर्सनॅलिटी तयार करू शकता, नॉलेज गेन करू शकता, जास्तीत जास्त तुम्हाला अकॅडमिकमध्ये तुमची प्रोफेशन्सी वाढवता येईल, याच्याकरताच हा प्रयत्न करण्यात आलेला.
1: पण मग मला जाणून घ्यायला आवडेल की विद्यार्थ्याच्या करिअर आणि रोजगाराच्या दृष्टीने हे कोर्सेस कितपत फायदेशीर ठरतील?
2: हे रोजगार विमुख आहेतच, कारण की याच्यामध्ये जर तुमचं स्किल वाढवलं तर तुम्हाला, तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तर तुमचं बोलणं चांगलं आहे, तुम्हाला एखादी गोष्ट नीट स्पष्ट समजून सांगता येते, तर नॅचरली त्याचा नंबर तर पुढे लागेल ना.
1: बरोबर.
2: म्हणून अशा प्रमाणे तो एक बेसिक भाग आहे. त्यानंतर ज्या प्रोफाईलमध्ये तुम्ही काम करताय त्याच्यामुळे तुम्ही जास्त नॉलेज वाढवलं आणि त्याचं प्रेझेंटेशन पण चांगलं केलं तर त्याच्यामध्ये निश्चित तुमची जी एक वर्णी आहे म्हणायला पाहिजे ती चांगली लागेल. आणि जॉब मिळवण्याकरता जर ते स्पेसिफिक स्किल, जसं मी तुम्हाला म्हटलं की इंग्लिशचे केले किंवा केमिस्ट्रीचं केलं किंवा
1: एखादं
2: फिलॉसॉफीचं झालं, योग आणि तुमचं अॅक्युप्रेशरचं झालं, तर त्याच्यात तुम्ही तज्ज्ञ झाला की तुम्हाला आपोआपच त्याच्यामध्ये अनेक ऑफर्स येतील. तुम्ही घरी बसून पण काही गोष्टी सुरू करू शकता, त्याच्याबरोबर तुम्ही ऑफिसच्या पण स्किल आत्मसात करून तिथे पुढे जाऊ शकता.
1: भविष्यात आणखी कुठल्या डिपार्टमेंट तर्फे असे कोर्सेस आयोजित केले जाणार आहेत?
2: प्रयत्न असा सुरू झालेला आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कोर्सेसची आपण एक नोंद घेतलेली आहे, पण उद्देश असा आहे की 30-35 विभाग इथे आहेत आणि त्या 30-35 विभागांनी एक डिपार्टमेंट एक कोर्स हा सुरू केला तर 35 तरी कोर्सेस आपल्याकडे सुरू होतील. म्हणजे त्या विभागाचा विद्यार्थी विद्यार्थिनी त्या विभागाचा कोर्स तर करेलच, पण इतर कुठल्या विभागाच्या व्यक्तीला जर हवं असेल तर तो पण हा कोर्स जॉईन करू शकतो. त्यामुळे याची अपेक्षा तरी अशी आहे की प्रत्येक विभागाने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, आणि आता मोजक्या जरी लोकांनी घेतलेला असेल तरी त्याचा फायदा निश्चितच आत्ताच 5-6 महिन्यामध्ये दिसून येत आहे.
1: मॅडम, आजच्या जेनजीचा विचार करता आपण जर जेनजींबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्या दृष्टीने ह्या कोर्सेसची जी रचना आहे ती कशी करण्यात आली नेमकी?
2: हा तर खूप महत्वाचाच भाग आहे जेनजीस करता. आपण एक नवीन कोर्स पण सुरू केलेला आहे. ते इतके टेक्नोसेव्ही आहे, डिजिटल सिस्टम इतक्या त्यांच्या हाताशी आहे की त्यांना जर ह्या गोष्टी ऑनलाईन दिल्या तरी ते शिकायला तयार आहे, आणि हायब्रिड मोडमध्ये पण दिल्या म्हणजे काही म्हणजे ऑफलाईन काही ऑनलाईन तरी ते आत्मसात पटकन करून घेतात. आणि ऑफलाईन जरी दिलं त्याच्यामधनं ते जाऊन त्यांचे असाइनमेंट अनेक डिजिटल माध्यमातून त्याचे नॉलेज मिळवू शकतात. जेनजीचा जो इश्यू आहे की तो आता साधारणपणे 2000 सालापासनं ते 2012 पर्यंत झेनजी, 2012 पुढचे 2024 पर्यंतचे अल्फा या सगळ्या एज ग्रुपला मला वाटतं ही पर्वणीच आहे. ज्या गोष्टी त्या सगळीकडे जाऊ शकत नाही ते घरी बसून करू शकतात, आणि जिथे ते जाऊ शकतात तिथे आणखीन ॲडिशनल नॉलेज आपल्या या डिजिटल माध्यमातून मिळवू शकतात. मला वाटतं त्यांच्याकरता हा मोठा कॅनव्हास आहे.
1: खरं खरं. आणि जेनजी आजकाल असे आहेत ना, त्यांच्याकडनं आपल्याला सुद्धा बरंच काही शिकायला मिळतंय सध्या, पण आपण त्यांच्याशी जर समरस झालो तर नक्कीच त्यांचाही बेनिफिट होईल आणि आपल्यालाही काही नवीन शिकायलाच मिळेल. पण या कोर्सेस नंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि इंटर्नशिपची काय कशी व्यवस्था केली?
2: सर्टिफिकेट तर डिझाईन केलेलाच आहे, कारण एपीजे अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत ऑलरेडी दिल्या गेलेल्या आहे. जे आता मी एक असं तुम्हाला सांगून इच्छिते की साधारणपणे 15 कोर्सेस आपण केलेले आहे. जसं आता अॅक्युप्रेशरचे 2-3 झालेले आहे, त्याच्यानंतर आणखीन जसं फिलॉसॉफीचे 3 झालेले आहे, डेव्हलपमेंट प्रोग्रामचे 3 प्रोग्राम, असे मिळून तसे 15 कोर्सेस झालेलेच आहे. त्याच्यात आपण सगळ्यांना सर्टिफिकेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 30 hours to credit असं सुद्धा लिहून त्यांना दिलेलं आहे. तर सर्टिफिकेट तर त्यांना मिळणारच आहे, ज्याचा उपयोग ते अनेक ठिकाणी करू शकतात. पण प्रश्न असा येतो की त्यांना इंटर्नशिप मध्ये असा फायदा होईल की समजा ते AI ट्रेंड आहे, समजा त्यांना आणखीन कम्प्युटर सिस्टम त्यांच्या हाताशी आहे, ते बोलू चांगले शकतात, प्रेझेंटेशन चांगलं करू शकतात, एखाद्या दुसऱ्या विषयाचं नॉलेज घेऊन उदाहरण त्याच्यामध्ये जोडून समजावून सांगू शकतात, पटवून सांगू शकतात, ट्रेनिंग घेऊ शकतात, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे अप्स अँड डाऊन्स येतात ते याला समजावून सांगू शकतात. तर इंटर्नशिपला त्याला जोडलं तर अशी ऑलरेडी प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे, आणि त्याच्यामध्ये काही जे जळगावचे असे तज्ज्ञ लोक आहेत की ज्यांनी ऑलरेडी डिजिटल सिस्टमशी जोडून ट्रेनिंग द्यायला तयार आहे, त्यांना आपण 3 महिन्याची ट्रेनिंग देण्याचं जोड केलं असल्यामुळे यांना तो दुहेरी फायदा त्याच्यामध्ये नक्की मिळू शकेल.
1: खरंच खरंच. तर हा सर्टिफिकेट कोर्स आहे, सुंदरच आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, आणि पालकांनी नक्कीच आपल्या पाल्यांना या स्किल बेस्ड कोर्सेससाठी प्रोत्साहित करायलाच हवं. पालकांसाठी सुद्धा हा कोर्स उपलब्ध होऊ शकतो का मॅडम?
2: अगदी अगदी. मी तुम्हाला म्हटलंच की एज याच्यामध्ये काही मर्यादा नाही आहे, आणि तुम्ही एक अगदी योग्य पॉईंट उचलला, कारण की माझी जी तळमळ आहे ती टीचर्स आणि प्राध्यापकांनी पण केला पाहिजे, कारण की त्यांनी केलं तर मग ते विद्यार्थ्यांना त्याचं महत्व सांगू शकतात. जसं आपण शिकत होतो ते शिकल्यानंतर तो विषय आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. सिमिलरली जर टीचर्स काही सगळे पारंगत नसतात, जे पेरेंट्स आहे ते सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत नसतात, एक विषय त्यांनी केलेला असतो, पण त्यांनी आता हे सगळा मल्टीडिसिप्लिनरीचा युग आहे आणि हे सगळं आता अवेलेबल आहे, आणि म्हणून त्यांनी ते समजा केलं तर मला अगदी निश्चित खात्री वाटते की घरचं तसं वातावरण होऊ शकेल. मी त्याच्याकरता तुम्हाला एक उदाहरण सांगेन की आमच्याकडे एक असे लेडीज होत्या की त्यांनी 12वी पास झालेल्या होत्या आणि त्यांच्या मुलीला त्यांनी पुढे शिकवण्याचं ठरवलं, आणि जेव्हा मुलगी अंडर ग्रॅज्युएशनमध्ये तिने ऍडमिशन घेतली तर यांनी पण त्याच्याबरोबर ऍडमिशन घेतली आणि मग त्या दोघी जणी एकत्र अभ्यास करायच्या. परीक्षा पण त्यांनी एकत्र अशा अभ्यास करून दिल्या आणि त्याच्यातनं एक छानसं घरात अभ्यासाचं वातावरण तयार झालं
1: आणि कुठेतरी जनरेशन गॅप कमी व्हायला मदत होते.
2: म्हणजे आई फक्त नुसती खायला खाणं पिणं द्यायला रागवायला असंच नाही तर त्यांचं मैत्रीसारखं वातावरण होऊन त्यांनी एक चांगला अभ्यास करू शकला. मला असं घरोघरी आनंदाचं वातावरण होऊ शकतं.
1: मॅडम, या निमित्ताने जे विद्यार्थी करिअरच्या अजूनही संभ्रमात आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल?
2: हो, हे अगदी बरोबर आहे की त्याच्यामध्ये दोन भाग आहेत की काही लोक करिअरच्या संभ्रमात आहे म्हणजे एक तर त्यांनी आपलं जे विषय निवडलेला आहे तो त्यांच्या आवडीचा निवडलेला नाहीये आणि म्हणून त्यांना प्रश्न पडतो अरे मी याच्यात कसं पुढे जावं कारण की ती आवडच नाहीये. तर हा एक प्रश्न आहे. तेव्हा त्यांनी अजूनही म्हणजे जो काही त्याचं एज असेल त्याच्यामध्ये करिअर शिफ्ट करायला काही हरकत नाही. स्किल त्याचा एक माध्यम आहे. मेन जरी त्यांनी बदललं तरी त्याच्यामध्ये काही आवश्यक स्किल्स जोडले तर त्याला एक चांगला मार्ग मिळू शकतो. आणि ज्यांनी करिअर बरोबर निवडलं आहे पण तरी अडचणी येतात आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे अडचणी आहे तसं आता कोणाला लिखाणामध्ये येत असेल, कोणाला बोलण्यामध्ये येत असेल, कोणाला आणखीन कुठल्या इश्यूशी जोडलं असेल त्या त्या प्रमाणाचे त्यांनी जर कोर्सेस केले आणि आता सगळेच कोर्सेस अवेलेबल आहे आणि तेच आपण मॅक्सिमम घेणार आहोत तर केलं तर त्यांना निश्चित एक कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि त्याचा फायदा होऊ शकेल.
1: आता शेवटी मला जाता जाता विचारायला आवडेल की या कोर्सेसमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला हवं?
2: अगदी बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त त्यांना माहिती मिळावी याच्याकरता मला वाटतं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मग ते इथले टीचर्स आहे, प्रोफेसर्स आहे, डीन आहे, इनफॅक्ट मी म्हणेन की अकॅडमिक डायरेक्टरच्या कडे सुद्धा येऊन त्यांनी विचारणा केली तर आम्ही पण सांगू की हे कोर्सेस आम्ही किमान आपण सुरू केले की एका विभागाला एक कोर्स पण त्याच्यामध्ये समजा कोणी दोन कोर्स केला तर चालेल पण ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांनी पण स्वतः इनिशिएटिव्ह घ्यावा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे माहिती घेऊन मला कोणतं सुटेबल आहे याच्याकरता ते गेले तर मला वाटतं केसी सोसायटी याच्या मदत करायला तयार राहील.
1: नक्कीच नक्कीच, खूप छान. आणखी एक शेवटचा प्रश्न की हे कोर्सेस जे असतील ते ऑनलाईन स्वरूपात की ऑफलाईन स्वरूपात असते?
2: हा मुद्दा नेहमीच असतो. आता याच्यामध्ये आतापर्यंत जे 15 कोर्सेस केले ते 3 प्रकारचे आहे. एक ऑफलाईन होतं, एक ऑनलाईन होतं पूर्ण आणि तिसरं हायब्रिड मोडचं होतं. आता काही कोर्सेस आहे जे ऑनलाईन सहज शक्य आहे त्याला आम्ही ऑनलाईन मध्ये टाकलं. जसं बिझनेस इंग्लिश कम्युनिकेशन कोर्स होता त्याच्यानंतर एक जो पूर्णपणे ऑफलाईन होता तो सॉइल अँड वॉटर टेस्टिंग होता. कारण की तिथे जिथे त्यांना प्रॅक्टिकल प्रत्यक्ष करावं लागतं त्याला आपल्याला शक्यतो ऑफलाईन ठेवायला पाहिजे आणि जिथे शक्य आहे तिथे आपण ऑनलाईन ठेवू शकतो आणि हायब्रिड पण ठेवू शकतो. त्यामुळे तिन्ही प्रकारचे राहतील असं मला सांगायला वाटतं.
1: खूप सुंदर पर्वणीच आहे विद्यार्थ्यांसाठी. खरंच शिक्षणासोबत कौशल्याची जोड मिळाली तर यशाचा मार्ग आणखी सोपा होतो. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचा हा उपक्रम अनेक तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरेल यात शंकाच नाही. मॅडम, आजच्या या खास संवादासाठी मनस्वी आभार.
2: खूप खूप धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
3: सुरांची साधना, शब्दांची श्रीमंती आणि अनुभवाचा खजिना. प्रख्यात गायिका, संगीत संशोधक आणि लेखिका सौ अंजली मालकर जोशी यांच्याशी आरजे शुभांगी यांनी केलेल्या दिलखुलास, मनमोकळ्या गप्पा, संगीताचा प्रवास, संशोधनाची प्रेरणा, लेखनीतील अनुभव आणि आयुष्याला सूर लावणाऱ्या आठवणी हे सगळं अनुभवायला नक्की ऐका स्वामिनी हा विशेष कार्यक्रम. दिनांक 6 जानेवारी 2026, वेळ 10:00 आणि 6:30. फक्त आणि फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर. आवाज, विचार आणि सुरांचा सुंदर संगम म्हणजे स्वामिनी आरजे शुभांगी सोबत.

माझी अशी पक्की खात्री झाली की कुणीही व्यक्ती किंवा कोणताही देश इतर सर्वांपासून स्वतःला वेगळं काढून जिवंत राहणं शक्य नाही. देवाणघेवाण, आदान प्रदान हा आहे प्रकृतीचा नियम. आणि भारताला जर आज पुन्हा उठायचं असेल तर त्यानं आपल्या भांडारातील अमोघ संपदा देशोदेशी मुक्त हस्तानी विखरून द्यायला हवी. आणि याचबरोबर अन्य देशांपासून जे घेण्यासारखं आहे त्याचाही स्वीकार करण्यास त्यांनी तयार असलं पाहिजे. विस्तार पावणं हेच जीवन आहे, संकोच पावणं हाच मृत्यू आहे, प्रेम हेच जीवन, घृणा म्हणजेच मृत्यू. अन्य जातींची घृणा करण्यास सुरुवात केल्या दिवसापासूनच आपलं मरण सुरू झालं. आणि हा मृत्यू थांबवायचा असेल तर आपल्याला विस्तारशीलतेचीच पुन्हा कास धरावी लागेल. कारण विस्तार पावणं म्हणजेच जीवन होय. आणखी कशातही आमचा हा मृत्यू थांबवण्याचं सामर्थ्य नाही. सर्वसामान्य जनतेची उपेक्षा हे मी घोर राष्ट्रीय पाप मानतो. आपल्या अवनतीचं ते एक कारण आहे. भारतातील सर्वसामान्य जनतेला पुन्हा जोपर्यंत चांगलं शिक्षण प्राप्त होत नाही, तिच्या खाण्यापिण्याची किंवा अन्य गोष्टींची जोपर्यंत नीट काळजी घेतली जात नाही तोपर्यंत आपण कितीही राजकारण केलं तरी त्यापासून काहीही साध्य होणार नाही. सर्वसाधारण लोकांच्या पैशाने आपल्याला शिक्षण मिळतं, तेच आपल्यासाठी मंदिरं बांधतात आणि मोबदल्यात त्यांना काय मिळतं तर लाथा. ते आपले गुलामच होऊन बसलेत. आपल्याला जर भारताचं पुनरुत्थान घडवून आणायचं असेल तर आपल्यालाच त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून लोक आपल्या भूतकाळाचा जितका अधिक अभ्यास करतील तितकं त्यांचं भावी जीवन अधिक उज्ज्वल होईल. आणि हा भूतकाळ जो कोणी प्रत्येकाच्या दाराशी आणून उभा करेल तो देशाचा फार मोठा हितकर्ता आहे असंच म्हणावं लागेल. प्राचीन काळाचे नियम आणि रीतीभाती वाईट होत्या म्हणून भारताचं अधपतन झालं असं नव्हे, तर त्या नियमांची आणि रीतीभातींची जी न्यायसंगत परिणती व्हायला पाहिजे होती ती होऊ न दिल्यामुळे भारताचं अधपतन झालं. कितीतरी गोष्टी अजून करायच्या आहेत पण आवश्यक त्या साधनांचा या देशामध्ये अभाव आहे. आपल्यापाशी बुद्धिमत्ता आहे पण कर्मशीलता नाही. आपल्यापाशी वेदांत तत्वज्ञान आहे पण ते व्यवहारात उतरवण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. आपल्या धर्मग्रंथातून वैश्विक समतेचा सिद्धांत प्रतिपादलेला आहे पण प्रत्यक्ष कार्यात आपण पुष्कळच भेदाभेद पाळतो. ह्याच भारतात अत्युच्च प्रकारच्या निस्पृह आणि निस्वार्थ कार्याचा महिमा उपदेशला गेला पण प्रत्यक्ष व्यवहारात आपण भारतीय अत्यंत निर्घृण, अत्यंत निर्दय बनतो. व्यवहारात आपल्या रक्तमासाच्या शरीरापलीकडे आपण विचारच करू शकत नाही. माझी सुद्धा अशी श्रद्धा आहे की स्वतःचं पूर्वकालीन वैभव गमावून बसलेल्या दुर्भागी, विवेकहीन, पददलित, भुकेनी वखवकलेल्या, तंटेखोर आणि मत्सरी अशा या भारतीयांवर जर कोणी हृदयापासून प्रेम करू लागला तर भारत पुन्हा जागा होईल. दारिद्र्य आणि अज्ञान यांच्या भोवऱ्यात सापडून जे दिवसेंदिवस अधिकाधिक बुडतायत अशा आपल्या कोट्यावधी देशबांधवांचं कल्याण व्हावं अशी तळमळ असणारे आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणारे मोठ्या मनाचे शेकडो स्त्री पुरुष जेव्हा जीवनातील सुखविलास उपभोगण्याच्या सगळ्या इच्छा टाकून देऊन कार्यरत होतील तेव्हाच भारतात जागृती घडून येईल. भारताच्या सगळ्या दुर्दशेचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे सर्वसाधारण जनतेचं दारिद्र्य. पाश्चात्य देशातील गरीब सैतानी प्रवृत्तीचे आहेत तर त्यांच्या तुलनेनं आपल्या देशातील लोक दैवी प्रकृतीचे म्हणता येतील. म्हणून आपल्या देशातील गरिबांची उन्नती घडवून आणणं कितीतरी अधिक सोपं आहे. खालच्या वर्गातील लोकांसंबंधी आपलं कर्तव्य हेच की आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना स्वतःच्या व्यक्तित्वाचा जो विसर पडलाय त्याची जाणीव करून देऊन त्याचा विकास केला पाहिजे. गेली पाऊणशे वर्ष भारतात समाज सुधारकांना आणि सुधारणेचा चंग बांधलेल्या सभा समित्यांना नुसता ऊत येतोय पण काय धड एकाचं देखील घोडं गंगेत न्हायलेलं नाही. सगळ्यांचंच बोलणं वाया गेलं, डोलणं फोल ठरलं. कारण हेच त्यांना समाज सुधारणेचं खरं रहस्य अवगत नव्हतं. शिकणं अत्यंत आवश्यक असा महत्वाचा धडाच ते शिकले नाहीत. सुधारणांच्या घिसाडघाईत समाजातील सगळ्याच्या सगळ्या दोषांचं खापर बेधडक बिचाऱ्या धर्माच्या बोडक्यावर फोडून ते मोकळे झाले आणि त्या एका गोष्टीमधील माणसाप्रमाणे मित्राच्या कपाळावरील डास मारण्याच्या हेतूनी आपल्या हातातल्या बडग्याचा ते असा रट्टा लगवायला पुढे सरसावले होते की जेणेकरून डासाचाच काय पण त्याचबरोबर मित्राचाही कपाळ मोक्ष व्हावा. पण दैवाची खैरच म्हणायची, कारण या सगळ्या प्रकारात आढळ खडकावर बेमुरवत धडका मारता मारता त्यांच्या स्वतःच्या चिंधड्या उडाल्या.
चुकीच्या मार्गाने का होईना, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून विफल झालेल्या या उदार निस्वार्थ महात्म्यांचाही जय जयकार असो. घोरत पडलेल्या समाजाच्या निद्रिस्त कुंभकर्णाला खडबडून जागा करण्यासाठी सुधारणेच्या दुर्दम्य उत्साहात त्यांनी कडाकड उतरवलेले हे कोरडेही अत्यंत आवश्यकच होते. पण त्यांचे प्रयत्न इथून तिथून विघातक निव्वळ तोडफोडीचे झाले. घडवण्याचा विधायक प्रयत्न त्यांनी केलाच नाही आणि म्हणून मरण त्यांच्यासाठी वाढून ठेवलं होतं आणि यथाकाल ते ओढावलं सुद्धा. असो, हे त्यांचं ऋण स्मरून त्यांचं भलं चिंतून आपण त्यांच्या अनुभवाने शहाणी होऊया. हिंदू जातीचा संपूर्ण ध्वंस होऊन तिच्या भूमीवर नवीन एखादी जात जोवर वावरू लागत नाही, तोवर पश्चिमेनी काय पूर्वेनी काय जंग जंग पछाडले तरी भारतीय समाजाची अशी क्रांतिमय सुधारणा होणं कदापि शक्य नाही. भारत जोपर्यंत सजीव राहील, जोपर्यंत त्याच्या अस्तित्वाचाच लोप होत नाही, तोपर्यंत भारताचा युरोप बनणं अगदी असंभाव्य होईल.

0: मी काहीतरी चांगलं करू शकतो, करू शकण्याची जी जी मला स्वप्न दाखवली ती त्या रेडिओने दाखवली.
1: गझलेचा प्रवास श्रोते हो श्वास गझल या विशेष कार्यक्रमात गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांच्याशी आर जे अमोल यांनी केलेल्या दिलखुलास गप्पा नक्कीच ऐकू शकाल. दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6 वाजता आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला अध्यात्म मनशांती आणि जीवन दर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योग दर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योग दर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचालित मुजजेठा महाविद्यालय जळगाव योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग
1: श्रोतेहो नमस्कार मी डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसीई सोसायटी संचालित मुरजीजेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव आपण बघत आहोत पतंजल योगसूत्रांचे विवेचन प्राचार्य भागवत भारंबे सरांच्या ग्रंथाच्या आधारे या भागामध्ये आपण मागील भागामध्ये आपण अभ्यास आणि वैराग्याबद्दलचं विवेचन बघत होतो त्यापैकी वशिकार वैराग्याचं वर्णन आपण 15 क्रमांकाच्या सूत्रामध्ये बघितलं होतं आज आपण 16 सूत्रापासून वशिकार वैराग्यापेक्षा श्रेष्ठ असं वैराग्याचं लक्षण सांगताना पतंजली मुनी म्हणतात पहिला समाधीपाद 16 क्रमांकाच्या सूत्रामध्ये तत् परम पुरुष ख्यातेर गुणवैतृष्णम त्याच्यापेक्षा म्हणजे वशिकार वैराग्यापेक्षा श्रेष्ठ वैराग्य म्हणजे प्रकृती आणि पुरुषाबद्दल विवेक जागृत झाल्यामुळे गुणांबद्दलची जी विरक्ती निर्माण होते ते परवैराग्य होय मागील सूत्रात सांगितलेल्या वशिकार संज्ञक वैराग्यापेक्षा पुरुष ख्यातीमुळे म्हणजेच चित्ताहून पुरुष वेगळा आहे या विवेकामुळे जे वैराग्य उत्पन्न होते ते गुणवैतृष्णरूप वैराग्य गुणांविषयीची तृष्णा पूर्णपणे संपणे म्हणजेच परवैराग्य होय वैराग्य म्हणजे विषयांबद्दलची आसक्ती पूर्णपणे संपून जाणे होय माणसाची विषयाबद्दलची आसक्ती तेव्हाच संपते जेव्हा त्याला पुरुषाचे आणि प्रकृतीचे खरे ज्ञान होते पुरुष आणि प्रकृतीचे वास्तविक ज्ञान होणे म्हणजेच पुरुष ख्याती होणे होय मी शरीर अनित्य आणि क्षणभंगूर आहे व मी म्हणजे आत्मा नित्य शाश्वत अज आणि पुराण आहे हे ज्ञान होणे म्हणजे पुरुष ख्याती होणे होय पुरुष ख्याती होताच चित्तवृत्ती शून्य होते अशा वेळी साधक मी शरीर आहे असे न म्हणता मी ज्ञानरूप आहे मी असंग आहे मी आत्मा आहे असे म्हणू लागतो प्रकृती त्रिगुणात्मिका असते तिच्या सत्व रज तम या गुणांमध्ये जीवाला भोग देऊन अपवर्गाकडे नेण्याचे सामर्थ्य असते त्रिगुणांच्या या शक्तीलाच भोगापवर्गार्थता म्हणतात भोग भोगून भोगून अपवर्गाकडे वळलेला साधक त्रिगुणांच्या जोखडातून मुक्त होतो यालाच गुणवैतृष्णम असे या सूत्रात म्हटलेले आहे अपवर्गाची प्राप्ती होण्यापूर्वी त्रिगुण मनुष्याला कसे बंधन करतात याचे वर्णन भगवंतांनी गीतेत केले आहे ते म्हणतात तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाश कमनामयं सुखसंगेन बंधाति ज्ञानसंगेन चानघ हे निष्पापा त्या तीन गुणांमधील सत्वगुण निर्मळ झाल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे तो सुख संबंधीच्या व ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो हे अर्जुना रागरूप रजोगुण इच्छा व आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज तो या जीवात्म्याला कर्माच्या आणि त्यांच्या फळांच्या संबंधाने बांधतो हे अर्जुना सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज तो या जीवात्म्याला प्रमाद आळस आणि झोप यांनी बांधतो.

0: अत्युत। हे अर्जुना, सत्वगुण सुखाला, रजोगुण कर्मांना, तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो। त्रिगुणांच्या प्रभावाखाली असलेला अर्जुन सुद्धा देहात्मबुद्धीमुळेच मोहात पडून मी माझ्या बंधुबांधवांना मारणार नाही असे म्हणत होता। भगवंताकडून जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान ऐकल्यावरच तो गुणांच्या प्रभावातून मुक्त झाला, त्याला पुरुष ख्याती झाली व तो म्हणू लागला, भगवंता, आता माझा मोह नष्ट झाला असून मला स्मृतीही प्राप्त झाली आहे। कसली स्मृती प्राप्त झाली होती अर्जुनाला? मी हा देह नसून आत्मा आहे आणि क्षत्रियोचित माझे कर्म करणे हा माझा धर्म आहे, हीच ती स्मृती होती। पतंजली मुनींनी या सूत्राद्वारा गुणातीत अवस्थेत असलेल्या सिद्ध महापुरुषाचेच वर्णन केलेले आहे। गुणातीत अवस्था प्राप्त झालेल्या सिद्ध पुरुष कसा वागतो त्याचे वर्णन करताना भगवंत गीतेत म्हणतात, हे अर्जुना, जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तर त्यांची इच्छा करत नाही। जो साक्षीरूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वावरत आहेत असे समजून तो सच्चिदानंद घन परमात्म्यात एकरूप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही। अशा प्रकारे चित्तवृत्ती निरोधाच्या उपायांचे वर्णन केल्यानंतर आता चित्तवृत्ती निरोधरूप निर्बीज समाधीचे स्वरूप सांगण्याआधी निर्बीज समाधीच्या पूर्वस्थितीचे म्हणजेच संप्रज्ञात समाधीचे भेद स्पष्ट करताना मुनी म्हणतात, पहिल्या पादामधलं 17 क्रमांकाच्या सूत्रामध्ये, वितर्क विचारानंदा स्मिता रूपानुगमात संप्रज्ञात। वितर्क विचार आनंद आणि अस्मिता यांच्या संबंधाने युक्त असा जो चित्तवृत्तींचा निरोध होतो त्याला संप्रज्ञात समाधी योग असे म्हणतात। महर्षी पतंजलींनी चित्ताच्या वृत्ती सांगितल्या, योग चित्तवृत्ती निरोध करायला सांगितला आणि तो निरोध करण्यासाठी अभ्यास आणि वैराग्याचं वर्णनही केलं आणि त्यानंतर अभ्यास आणि वैराग्याने जेव्हा या चित्तवृत्तीचा निरोध होऊ लागतो तेव्हा त्याला संप्रज्ञात समाधी प्राप्त होते असं महर्षी पतंजली या सूत्रामध्ये म्हणत आहेत। संप्रज्ञात समाधी सवितर्क सविचार सानंद आणि सात्स्मित अशी उत्तरोत्तर सूक्ष्म सूक्ष्म होत जाणारी चार प्रकारची समाधी असते। स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारी ही पद्धती अंती साधकाला निर्विकल्प समाधीपर्यंत नेऊन पोहोचवते। योगशास्त्राचे अंतिम लक्ष कैवल्याची प्राप्ती करून घेणे हे आहे। चित्तात उत्पन्न होणाऱ्या सर्व वृत्तींचा निरोध झाला म्हणजे गुणांबद्दलची आणि त्यांच्या कार्याबद्दलची आसक्ती पूर्णपणे संपते आणि चित्त पुरुषाहून वेगळे आहे हा विवेक जागृत होऊन असंप्रज्ञात समाधी सिद्ध होते। असंप्रज्ञात समाधी सिद्ध होण्यापूर्वी म्हणजेच चित्तातील सर्व वृत्तींचा निरोध होण्यापूर्वी साधक प्रयत्नपूर्वक काही वृत्तींचा निरोध करून हळूहळू संप्रज्ञात समाधी साध्य करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो। संप्रज्ञात समाधी म्हणजे ज्या समाधीत प्रज्ञा अर्थात सूक्ष्मबुद्धी जागृत असते ती समाधी होय। संप्रज्ञात समाधीच्या ग्राह्य ग्रहण आणि ग्रहिता अशा तीन ध्येय वस्तू मानल्या जातात। इथे ग्राह्य म्हणजे विषय अर्थात एखादी मूर्ती किंवा फोटो होय। त्या विषयाला ग्रहण करणाऱ्या इंद्रियाला ग्रहण असे म्हणतात, तर विषयाला ग्रहण करणाऱ्या पुरुषाला म्हणजे आत्म्याला ग्रहिता असे म्हणतात. जेव्हा विषयाच्या स्थूल रूपावर मन एकाग्र करून समाधी सिद्ध केली जाते तेव्हा त्या समाधीला सवितर्क संप्रज्ञात समाधी असे म्हणतात. या समाधीत शब्द अर्थादि विकल्प शिल्लक असतातच. अभ्यास बलाने जेव्हा या समाधीतील विकल्प संपुष्टात येतात तेव्हा त्या समाधीला मात्र निर्वितर्क संप्रज्ञात समाधी असे म्हणतात. विषयाच्या सूक्ष्म रूपावर म्हणजेच विषयाच्या केवळ विचारावर समाधी सिद्ध होते तेव्हा त्या समाधीला सविचार संप्रज्ञात समाधी असे म्हणतात. अभ्यासबळाने विचारही संपुष्टात आणता आले तर जी समाधी सिद्ध होते तिला निर्विचार संप्रज्ञात समाधी असे नाव दिले जाते. सविकल्प संप्रज्ञात समाधीत मूर्तीसारखा स्थूल विषय साधकाच्या समोर असतो, पण सविचार संप्रज्ञात समाधीत स्थूल विषय जाऊन केवळ त्या विषयाचे विचार शिल्लक राहतात. निर्विचार समाधीची पक्वावस्था म्हणजे सानंद समाधी होय. ही समाधी सिद्ध झाली म्हणजे चित्तात केवळ आनंद प्रकट होत राहतो आणि तो आनंदच या समाधीचे आलंबन बनते. मी आनंद रूप आहे या सानंद संप्रज्ञात समाधीच्या आलंबनातून जेव्हा आनंदही निघून जातो तेव्हा शिल्लक राहते ती फक्त अस्मिता, मी आहे म्हणजे अस्मिता होय. ही अस्मिता ज्या समाधीत आलंबन असते त्या समाधीलाच सास्मित संप्रज्ञात समाधी असे म्हणतात. संप्रज्ञात समाधीची ही शेवटची पायरी असून या पायरीपर्यंत साधकाची प्रज्ञा जागृत राहते. तो त्या प्रज्ञेद्वारा ज्ञानही प्राप्त करून घेऊ शकतो म्हणून या समाधीला संप्रज्ञात समाधी असे म्हणतात. सास्मित संप्रज्ञात समाधी सिद्ध होईपर्यंत साधक सूक्ष्म सूक्ष्मतर आणि पुढे पुढे सूक्ष्मतम अशा विषयांवर मनाची एकाग्रता पूर्णपणे साधून घेऊ शकत असतो. समाधी मग ती कोणतीही असो, ती चालता बोलता किंवा अन्य दुसरे काही काम करताना सिद्ध होऊ शकत नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. समाधी सिद्ध करून घेण्याकरिता शुद्ध व पवित्र असे एकांत स्थळ निवडून तिथे मनाची एकाग्रता साधून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. श्रोते हो, आजच्या या भागामध्ये आपण अभ्यास आणि वैराग्याच्या प्राप्तीनंतर अभ्यास आणि वैराग्यानेच आपण संप्रज्ञात समाधीची अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो एवढं वर्णन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. या पुढचं वर्णन आपण पुढील भागामध्ये बघूयात. तोपर्यंत हरिओम.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी संचलित मुजीजेठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपल्याशी कोण कसं वागतं हे त्याचं कर्म आहे, पण आपण त्याच्याशी कसे वागत आहोत हे मात्र आपले संस्कार आणि वर्तणुकीचे प्रदर्शन आहे। त्यामुळे कोणाशीही वागताना नेहमी सौजन्याने आणि चांगलेच वागावे, त्याचे प्रतिफळ देखील नक्कीच चांगले मिळेल। पण त्याकरिता नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत राहावे। हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहावा, म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही मिळतील। कारण समजूतदारपणा आणि समाधान हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असते। राम।

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन प्रस्तुत शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। आज 27 जून हा दिवस जागतिक पातळीवर लहान उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो। जागतिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिन जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आणि लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या लहान आणि मध्यम उद्योगांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे हा दिवस साजरा केला जातो। आपल्या अवतीभोवती असणारे छोटे व्यावसायिक उद्योजक यांच्या कष्टाला सलाम करण्याचा हा दिवस आहे। जागतिक PTSD जागरूकता दिन पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर या मानसिक त्रासाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मानसिक आरोग्याला महत्त्व देण्यासाठी हा दिवस पाळला जातो। आजचा दिवस संगीत जगतातील एका महान क्रांतीचा आणि अथांग इच्छाशक्तीचा साक्षीदार आहे। RD बर्मन म्हणजेच पंचमदा भारतीय चित्रपट संगीतसृष्टीचे नशीब आणि पोत कायमचा बदलून टाकणारे अवलिया संगीतकार। आपल्या पाश्चात्य आणि भारतीय संगीताच्या अनोख्या फ्युजनने त्यांनी 70s आणि 80s दशक गाजवलं। चुरा लिया है तुमने जो दिल को ये दोस्ती ते कुछ ना कहो पर्यंतच्या त्यांच्या अजरामर गाण्यांनी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय। हेलन केलर वयाच्या 19व्या महिन्यात दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता गमावूनही जगातील पहिल्या मूकबधिर पदवीधर प्रसिद्ध लेखिका आणि अपंगांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागतिक कार्यकर्त्या बनलेल्या अथांग प्रेरणेचे नाव म्हणजेच हेलन केलर। PT उषा भारतीय क्रीडा जगतातील पायोली एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महान धावपटू ज्यांनी आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं। सध्या त्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत। तर स्मृती दिन आजच्या दिवशी आपण भारतीय सैन्याच्या इतिहासातील एका सर्वात धाडसी आणि आदरणीय नेतृत्वाचं स्मरण करतो, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ। भारताचे पहिले फील्ड मार्शल आणि 1971 भारत पाकिस्तान युद्धातील ऐतिहासिक विजयाचे मुख्य शिल्पकार, त्यांच्या अमोघ नेतृत्वामुळे आणि करारी बाणामुळे त्यांना आदरानं सॅम बहादूर म्हटलं जायचं। 2008 आजच्याच दिवशी या महान देशभक्तानं जगाचा निरोप घेतला। आज हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त मनाला नवी दृष्टी देणारा एक सुंदर विचार, जगातील सर्वात सुंदर आणि उत्तम गोष्टी कधी पाहता येत नाहीत किंवा त्यांना स्पर्शही करता येत नाही, फक्त त्या मनापासून अनुभवता येतात। आणि आजची बोधकथा, वयाच्या अवघ्या 1.5 वर्षात अंध आणि मूकबधिर झालेल्या लहानग्या हेलनचं आयुष्य पूर्णपणे अंधकारमय झालं होतं। ती चिडचिड करायची, वस्तू फेकायची, कारण तिला स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नव्हत्या आणि जगाशी संवाद साधता येत नव्हता। तिच्या आयुष्यात प्रकाशाला जेव्हा तिच्या शिक्षिका अँन सुलिवन त्यांच्या घरी आल्या। 27 जून रोजी जन्मलेल्या हेलनला शिकवणं ही एक अत्यंत कठीण गोष्ट होती। एक दिवस अँन यांनी हेलनला बागेतील पाण्याच्या पंपाजवळ नेलं आणि त्यांनी हेलनचा एक हात पाण्याच्या थंड धारेखाली धरला आणि तिच्या दुसऱ्या हाताच्या तळव्यावर बोटांनी एक एक शब्द लिहिला, WATER म्हणजेच पाणी। त्या क्षणापर्यंत शब्दांचा आणि वस्तूंचा काही संबंध असतो हे हेलनला ठाऊक नव्हतं, पण पाण्याचा तो थंड स्पर्श आणि हातावर कोरले जाणारे शब्द यांच्यातील संबंध हेलनला एका क्षणात उमजला। तिच्या चेहऱ्यावर आनंदाचा पूर आला आणि तो एक स्पर्श तिच्यासाठी ज्ञानाचा पहिला प्रकाश ठरला। त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही। तात्पर्य हेच, परिस्थिती कितीही कठीण किंवा अंधकारमय असो, जर तुम्हाला योग्य मार्गदर्शक किंवा गुरु मिळाला आणि तुमच्यात शिकण्याची जिद्द असेल तर जगातील कोणतीही मर्यादा तुम्हाला यशाचं शिखर गाठण्यापासून रोखू शकत नाही। अनेकदा लोक आपल्याला सांगतात की आजचा दिवस ठीक नाही, आजचा मुहूर्त चांगला नाही, पण खरं सांगायचं तर निसर्गानं आणि ईश्वरानं आपल्याला दिलेला प्रत्येक नवीन दिवस, प्रत्येक नवीन सकाळ ही एक नवी संधी असते। जर आपले विचार शुद्ध असतील तर विश्वातली कोणतीही शक्ती तो दिवस अशुभ करू शकत नाही। म्हणूनच वेळेचं महत्त्व ओळखून प्रत्येक दिवसाचं स्वागत आनंदानं केलं पाहिजे। तेव्हा श्रोते हो, आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच। मी आरजे शुभांगी आपली रजा घेते, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: റേഡിയോ മൻ ഭവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: കൃഷി സന്ദേശ്.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, उंदीर हे नाव काढल्याबरोबर आपल्या अंगावर काटा उभा राहतो. आणि का बरं नको राहिला, किती मोठ्या प्रमाणामध्ये उंदीर आपल्याला त्रासदायक आहेत. घरातील नुकसानीबरोबर शेतातील नुकसानीत सुद्धा त्यांचा फार मोठा हिस्सा आहे. विशेषतः गव्हासारखं जर पीक असेल तर त्यामध्ये उंदीरापासून होणारं नुकसान आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे उंदीर आहेत, या उंदिराचं प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण थोडं जाणून घेऊया. आज आपण पाहतो की उंदीर हे पिकांनाच नुसतं नुकसान करत नाहीत, तर ठिबक सिंचन सारख्या ज्या नळ्या आहेत, ठिबक सिंचन संच जे आहेत, त्यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो. तर उंदिराचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही एकाच प्रकारच्या उपाययोजना ह्या प्रभावशाली दिसत नाहीत. म्हणून एकाच वेळी अनेक उपाययोजना आपल्याला उंदिराच्या व्यवस्थापनासाठी करणं गरजेचं असतं. उंदीर जे आहेत हे ऊसाच्या शेतात ऊस कुरतडून खातात, गव्हाच्या शेतामध्ये गव्हाचं सुद्धा कुरतडून नुकसान करतात. तर हे काही महत्वाचे पिकं ज्याच्यामध्ये त्यांचं नुकसान दिसतं. ठिबक सिंचनाचा जसं मी उल्लेख केला तर त्याच्यामध्ये सुद्धा हे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. लॅटरलचे जे तुकडे करण्याचं जे काम आहे ते सुद्धा उंदरामुळे बऱ्याच वेळा आपल्याला आढळतं. त्यामुळे पाणी व्यवस्थापनात सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. तर उंदीर व्यवस्थापनाच्या पद्धतीचा जेव्हा अभ्यास करतो तर हा फार मोठा हुशार प्राणी आहे. जसं आपण म्हणतो की सगळे प्रयोग हे सर्वप्रथम उंदरावर केले जातात आणि नंतर माणसावर, तर येऊन आपण जाणू शकतो की किती हुशार प्राणी. तर याच्यासाठी दोन तीन एकत्र पद्धती आपल्याला वापरणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे की बा सापळ्याद्वारे आपण उंदिराचा बंदोबस्त केला पाहिजे. सापळा याचा अर्थ असा की बा उंदीर जिवंत पकडून देणारे सापळे किंवा वंडर ट्रॅप ज्याला म्हणतो आपण, ते आपण जर वापरले तर एकावेळी जास्तीत जास्त उंदीर पकडले जातात. सुरुवातीला आपण पिंजऱ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर करतो की पिंजऱ्यामध्ये आपण त्याच्यामध्ये लागणारं खाद्य ठेवायचं, उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात आणि एकदा पिंजऱ्यात गेला उंदीर बाहेर येत नाही आणि त्याचा नाश करू शकतो. पण सगळ्यात प्रभावशाली पद्धत आपण आजही सांगतो ती म्हणजे विषारी आमिषाचा वापर, ज्याला पॉयझन बेड्स असं म्हणतो आपण. त्याच्यामध्ये झिंक फॉस्फाईड नावाचं उंदीरनाशक आपण शिफारस केलेलं आहे. तर झिंक फॉस्फाईड धान्याचा भरडा आणि थोडंसं गोड तेल, म्हणजे साधारणतः एक भाग झिंक फॉस्फाईड आणि 50 बॅग धान्याचा भरडा आणि थोडंसं गोड तेल आपण जर एकत्र केलं तर साधारणतः 1 किलो धान्याच्या भरड्यासाठी 20 ग्रॅम जे आहे ते आपल्याला झिंक फॉस्फाईड लागतं आणि थोडंसं गोड तेल लागतं. तर सुरुवातीला काय करायचं की बा शेतामध्ये असणारे बिळ आपण पाहिजे आणि बिळामध्ये हा जो धान्याचा भरडा किंवा आपण जो पिठाचा उंडा तयार केलेला आहे तो, त्यानंतर मग आपण जे झिंक फॉस्फाईडयुक्त जे आमिष तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की 1 किलो भरड्यासाठी साधारणतः 20 ग्रॅम जे आपण वापरणार आहोत झिंक फॉस्फाईड आणि थोडंसं गोड तेल, याचे चांगल्या प्रकारे आमिष तयार केलेले जे गुळे आहेत किंवा छोट्याशा गुळ्या आहेत त्याच्या, त्या आपण त्या बिळामध्ये टाकायचे आणि ते लिपून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होईल की हे उंदीर ते खातील आणि त्यांचा नाश होईल. तर झिंक फॉस्फेटचा वापर सुद्धा आपण करू शकता, पण करत असताना हा वापर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकतेनुसार करावा. झिंक फॉस्फेट हे अतिशय घातक विषय आहे, त्यामुळे त्याचा वापर आपण प्रभावीशालरित्या करायला पाहिजे आणि योग्य पद्धतीनं करायला पाहिजे. म्हणून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

आमची एकच इच्छा आहे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, दे वरची असा दे। नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो मुस्लिम होई इस्लामी। सकळास कळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्वस्थळी मिळुनी सामुदाय प्रार्थना। उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे, दे वरची असा दे। सौंदर्य रमो घर घरात स्वर्गी यापरी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी। तुकड्यास सदा सर्वदा सेवेस कसू दे, दे वरती असा दे। आपण मंडळींनी ह्या गोष्टी लावून घेऊन देशहिताचे दृष्टीने तरुणांना कामाला लावावं। राष्ट्र नेत्यासाठी तर ते अचूक क्रिया ग्रामगीता ग्रंथात लिहितात। मित्रा जो जेथीचा रोग, तेथेची त्याची औषधी सांग। योजकची पाहिजे कराया उपयोग कुशलपणाने। सत्य पता हे कमजोर, म्हणूनच असते होई शिरजोर। यास्तव सत्याशी करावे कठोर, सामर्थ्यशाली सेवेसाठी। सत्याचे बड वाढेल कैसे, तेही सांगतो ऐका शांतसे। सज्जनांनी न बसावे आळसे अथवा हताश हो। लोकांच्या मनी जरी दहशत, तरी तुमच्या सारी खेची काही त्यात। असतील हृदयी तडमडत, चांगले व्हावे म्हणून या। ऐशी ज्यांना ज्यांना आवडे सेवा, जे सत्याचा जपती ठेवा। त्या लोकांचा करोनी मेळावा, सक्रिय संघटन वाढवावे। जनतंत्राचा हा काळ, शक्ती लोका अंगीच सकड। जनतेच्या निश्चयाचे बळ, साम्राज्यशेही नमवू शके। हत्तीस आवरी गवती दोर, मुंग्याही सर्पाशी करती जर्जर। व्याघ्र सिंहाशी फाडती हुशार, रान कुत्रे संगटोनी। संगटनेने काय नोहे, बिंदू मिळता शिंदू पनाये। गावाचा बाग बहरोनी जाय, फळा फुलांनी संघटनेच्या। ग्राम सुधारणेचा मूलमंत्र, सज्जनांनी व्हावे एकत्र। संघटना हेची शक्तीचे सूत्र, ग्राम राज्य निर्माण करी। गाव करीते रावण करी, ऐसे सांगुनी ठेविले चतुरी। जरी दादन घेतील अधिकारी, तरी गाव त्या सुधारू शके। यासाठीच पाहिजे सशक्त संघटन, जे करी अन्याय निर्मूलन। देवनिया न्यायदान करी रक्षण गावाचे। संघटन गावी मजबूत असावे, आपापले दुःख त्याशी सांगावे। कोणावरी अन्याय होऊ न द्यावे, कार्य हे संघटनेचे। त्यासाठी मिळोनी लोक नेमावे, जे असतील इमानी बरवे। त्यागी निर्भय चरित्र असावे उज्ज्वल ज्यांचे। गावाचे जे पवित्र सेवक, ज्या गावी ऐसे सावध पाईक, तेथे विघ्न न ठाके। काही अपराध घडता गावात, त्वरित कळवावी खबर मात। सर्वांनी भाग घेऊन त्यात ठीक करावे बिघडेल ते। गावाचा प्रत्येक सज्ञान, यांचे असावे सहकार्य पूर्ण। हाक देता सर्व जमवूनी जळता उजाळा, येई त्या लागी। म्हणून बहिष्कार असहकार, करुणी त्याचे तोडावे आधार। नाक दाबता तोंड सत्वर उघडो लागे, ऐसी सर्वांनी पाठ पुरवावी। जो कोणी गावास बिघडवी, ऐके नासा होता सत्ता प्रभावी। मुक्त करावा गावातुनी, उत्तमाचाची संग्रह भरवा। वाईटाचा निषेध करावा, जराही पणपूर्ण द्यावा वृक्ष वाईटाचा। सर्वांनी झटावे यासाठी, करावी लागेल ती आटाआटी। प्राण गेला तरी संकष्टी, सहन करावे सेवेस्तव। ऐशी असावी गावाची तयारी, तरीच गाव बनेल स्वर्गपी। न लगे सत्ताधीशांची तुतारी पाठीमागे, ऐसा होता आचार विचार। गाव होईल न्याय भांडार, जागृत असता सज्जन चतुर सेवेसाठी। ऐसे जे जे गाव वागले, त्या गावाचे भाग्य उघडले। नाही तरी टक्के टोनपे आले नशिबी त्याच्या। याप्रमाणे वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या भागाचं चिंतन करत असताना, लक्षार्थाने हे सगळं या देशातील अभ्यासवृत्तीच्या सर्व स्तरातील मंडळींच्या समोर हा विचार मांडलेला आहे। या विचारामध्ये वृत्ती सखोल जात असताना वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे जे अनुभव आहेत, ते अनुभव असामान्य आहेत। या सगळ्या विचाराच्या पाठीमागे त्यांची आध्यात्मिक ताकद आहे, आध्यात्मिक शक्ती आहे। अगदी लहान वयापासूनच हे सगळं त्यांना जे प्राप्त झालं, त्या मागची जी परंपरा आहे, ते परंपरा सांगताना ते लिहितात, है लाख साल की मेरी उमर, इस दिशा से मैं चला। कही तन बदले भी उद्देश्य से मैना ढला। देश धर्म संस्कृतीसाठी
माणसाला त्याचं प्रमुख केंद्र

0: केंद्र बिंदू ठरवून आणि मी ह्या साधना वाढवल्या आहेत. लाख लाख माझे जन्म या चिंतनात गेलेले आहेत. एवढा मोठा सगळा त्यांचा अधिकार असताना एवढं लहानपण ते घेतात. हे मला एवढं जे सगळं प्राप्त झालं ते नाथपंथी परमहंस विदेही श्रीसंत अडकोजी महाराजांच्या कृपेने. सुंदर वर्णन करतात. गुरु अडकोजीने कृपा सिंचन किया, तुम भी भजन लिखते रहो या आशीष मुझको दिया. तब से लिखना शुरू इस हाथ से संभले नहीं, गंगा प्रवाहित वाक्य रचना सहज ही होती रहे. तोड़ा नहीं अक्षर कभी, फिरके न देखा बाचके, जन्मे लिखा बनमे लिखा आनंद पाया नाचके. साथी है मेरी खंजड़ी और है पागलगड़ी, पशु पक्षियों से प्रेम है साधना मेरी बड़ी. या पद्धतीने चिंतन करत असताना सुंदर पुढे पुढे आपणाला ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून आताचा हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त करूया. नंतरचं चिंतन च्या भागात.
1: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14. आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.
2: काव्य नक्षत्र या कार्यक्रमात मराठी साहित्याला लाभलेल्या प्रतिभावंत कवी कवयित्रींचा थोडक्यात परिचय आणि त्यांच्या अप्रतिम कवितांचा आनंद आपण घेतोय. सादर करते कार्यक्रम काव्य नक्षत्र. श्रोतेहो नमस्कार. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक, मराठी साहित्यातील आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे वंदनीय लेखक, मराठी अभिरुचीवर 4 दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचं प्रभुत्व ही त्यांची काव्य वैशिष्ट्य. त्यांचं समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालंय. सामाजिक अन्याय विषमतेवर त्यांनी कठोर अशी टीका केलीय. साहित्यिकानं सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे या मताचा पुरस्कार करणारे काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद असं म्हणणारे काव्य म्हणजे कवी आणि वाचक यांच्यातला एक शब्दांकित प्रतिमामय संबंध मानणारे. रसिक श्रोते हो, आज 27 फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कृत वी वा शिरवाडकर यांची जयंती. मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण आज महाराष्ट्रभर साजरी करतोय. या सुंदर दिनाचं औचित्य साधून काव्य नक्षत्र या कार्यक्रमात सादर करीत आहोत कविवर्य कुसुमाग्रजांच्या काही अप्रतिम कविता आणि गाणी. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रजांच्या लेखणीतून सर्वेश्वरास अभिवादन करणाऱ्या प्रार्थनेतून करूया. सर्वात्मका शिवसुंदर.

0: श्रोते हो, सरस्वती मंदिरातील दैदिप्यमान रत्न म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर। त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला। त्यांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर। त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतलं म्हणून ते विष्णू वामन शिरवाडकर असं झालं। त्यांचं बालपण पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या ठिकाणी झालं। त्यांना 6 भाऊ आणि 1 कुसुम नावाची लहान बहीण होती। सर्वांची लाडकी कुसुमचे अग्रज म्हणजे मोठा भाऊ म्हणून त्यांनी कुसुमाग्रज नाव धारण केलं। नाशिकच्या कला महाविद्यालयात त्यांनी BA केलं। त्या काळातच त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लेखन, चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या। सोबत स्वराज, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचं वृत्तपत्रांचं संपादक म्हणून काम केलं। 1930 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रजांचा सहभाग होता। क्रांतिकारी कवितांचा आरंभही याच वेळेस झाला। 1933 साली ध्रुव मंडळाची स्थापना केली। अनेक सामाजिक चळवळीत सत्याग्रहात सहभाग घेतला। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली। पत्रकारितेच्या निमित्तानं मुंबईत आल्यावर डॉक्टर अ.ना. भालेराव यांना ते भेटले। मराठी रंगभूमीला जीवित ठेवण्यासाठी झटणारे डॉक्टर भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटकं लिहिण्यास प्रवृत्त केलं आणि बघता बघता ते यशस्वी नाटककारही झाले। नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक, ऑथेल्लो, एक होती वाघीण, दुसरा पेशवा, देवाचं घर, ययाती देवयानी, दूरचे दिवे अशी बरीच नाटकं त्यांनी लिहिली। नटसम्राट या नाटकाची आजही लोकप्रियता कमी झालेली नाहीये। श्रोते हो, माझी मराठी भाषा सर्वांग सुंदर भाषा, कधी फुलाहून कोमल, कधी वज्राहून कठीण। संत ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताहुनी पैजा जिंके अशा अमृत शब्दात मराठीची थोरवी गायलीय। संस्कृत भाषेपासून मराठीची उत्पत्ती झाली। प्राचीन भाषा, जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15वी भाषा अशी अभिजात मराठी भाषा। चला तर आजच्या या सुदिनी कुसुमाग्रजांच्याच या सुरेख कवितेनं आपण सारेच या आपल्या मराठी भाषेचा गौरव करूया। इथल्या मातीचा टिळा आपल्या ललाटास लावूया आणि आपण सारेच माय मराठीचा जय जयकार करूया।
1: माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगान जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा।
2: हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात।
0: नाही पसरला कर कधी मागायास दान, नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासना पुढ कधी लवली ना मान।
1: हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही।
2: माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान।
0: रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी।
1: रसरंगात भिजलाय येथे शृंगाराचा स्वर, येथे अहमता द्रवली झाले वसुदेचे घर।
2: माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान।
1: माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, माय देशातील शिळा।
0: श्रोते हो, सूर्योदय रोजचाच, त्याचं आगमन म्हणजे चराचरा चैतन्य। कुसुमाग्रजांनी या सूर्यासाठी किती सुंदर शब्दात स्तोत्र लिहिलंय। हे सूर्या, तुझं आगमन पृथ्वीवरील प्रत्येकास प्रफुल्लित करणारं असू दे। ऐकूया एक प्रसन्न कविता, स्तोत्र। हे सूर्या, तू फुलवीत ये, तू शिंपीत ये दश दिशा।
2: प्रकाशदाता जीवनदाता, हे सविता उदयाचली ये, विश्वकमल हे मुग्ध अचेतन, दला दला तुनी फुलवीत ये। निराकारल्या चराचरातून, निराकारल्या चराचरातून सुवर्ण रेषा सांधित ये। निरवतेच्या मरुभूमीवर, निरवतेच्या मरुभूमीवर सौधस्वरांचे बांधित ये। अवकाशातील भ्रांत घनावर जीवन आशय शिंपित ये। अवकाशातील भ्रांत घनावर जीवन आशय शिंपित ये। पृथ्वीवरच्या रित्या मनातून प्रकाशपद तव रोवित ये, प्रकाशपद तव रोवित ये।
0: अशी प्रसन्न सकाळ होते, पण चिऊताई मात्र अजून घरट्यात झोपलेलीच। कुसुमाग्रजांनी ही एक सुरेख बाल कविता लिहिलीये चिऊताईला उठवण्यासाठी। शेवटच्या चार ओळीत मातृप्रेमाचं वात्सल्याचं अनोखं दर्शन घडविते। उठा उठा चिऊताई, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही। सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही। लोग बग पाखरेही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे। झोपलेल्या अशा तुम्ही आणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या। झोपलेल्या अशा तुम्ही आणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या। बाळाचेनी घेता नाव, बाळाचेनी घेता नाव जागी झाली चिऊताई, बाळाचेनी घेता नाव जागी झाली चिऊताई। उडोनिया दूर जाई भूर भूर, उडोनिया दूर जाई भूर भूर। श्रोते हो, निसर्ग, डोंगर दऱ्या नद्या हिरवीगार वनरई मन हरकून जात हो ना, आणि सर्वात आवडतो तो सागर समुद्र दर्या। कुसुमाग्रजांनी आवडतो मज अफाट सागर या कवितेत हा अफाट सागर त्यांना का आवडतो याच खूप तरल सुरेख शब्दात वर्णन केलंय।
1: आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे, आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे। फेस फुलांचे सफेद शिंपित वाटे वरती सडे, हजार लाटा नाचते येती गात किनाऱ्याकडे। मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती, दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्यांच्या संगती। संत सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते, देश दूरचे बघा वयाला जावेसे वाटते। तुफान केव्हा भांडते येते सागर ही गर्जतो, त्यावेळी मी चतुरपणान दूर जरा राहतो। खडकावरुणी कधी पाहतो मावळणारा रवी, ढगा ढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी। प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी, नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी। दर्यावरची रंगीत मखमल उचलून घेते कुणी, कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी। दूर टेकडीवरती पेटती निळे तांबडे दिवे, सांगतात ते मजला आता घरी जायला हवे, घरी जायला हवे।
0: आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही, आकाश मातीच्या या संघर्षात माझ्या जखमांचं देणं फिटता फिटत नाही, असं म्हणता म्हणता कुसुमाग्रजांनी मारवा शब्दबद्ध केला। ऐकूया कविता मारवा।
2: उशेत तेव्हा ताम्र नभातून सुवर्णकिरणावली, उशेत तेव्हा ताम्रनभातून सुवर्णकिरणावली, सांध्यघनातून झिरपत आता विश्वंभर सावली, उशेत होते जागवणारे भूपालीचे स्वर, उशेत होते जागवणारे भूपालीचे स्वर, मृदुल मारवा आज बांधतो मला विसावा घर, मला विसावा घर।
0: श्रोते हो, आयुष्यात कितीही संकट आली तरी त्या संकटांना तोंड देणारी स्वाभिमानी माणसं हतबल निराश न होता येणाऱ्या संकटांचा सामना करतात। कुणाची दयाही त्यांना नको असते, ते फक्त म्हणतात त्या संकटाशी सामना करण्याचं लढण्याचं धैर्य देण्यासाठी मला फक्त लढ म्हणा। ऐकूया एक स्वाभिमान जागवणारी कविता कणा।
1: ओळखलत का सर मला? पावसात आला कुणी, कपडे होते कडदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल काड काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा।
0: श्रोते हो, कविश्रेष्ठ वी स खांडेकर विशाखा या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात, कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी आहेत, सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी त्यांच्या कवितातून इतर काव्यांप्रमाणे नुसता धुमसत नाही तर अग्निरसाचा वर्षाव करत सुटतो। ते स्वतःच्या कवितांना वृक्ष संबोधतात, पण मला वाटतं त्यांच्या प्रतिभेला शमी वृक्षाची उपमा द्यावी। जसं अज्ञातवासातून मुक्त होताना शमी वृक्षानं पांडवांना त्यांची शस्त्र जशी अधिक तेजस्वी करून दिली, त्याप्रमाणेच विषमता पिळवणूक गांजवणूक आणि अन्याय याविषयीची बहुजन समाजाची चीड कुसुमाग्रजांनी अत्यंत उत्कट आणि सुरेख अशी समिधाच सख्या या काव्यात केली आहे। ऐकूया एक कविता समिधाच सख्या या। दुरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता, कळखळे अडथळे सुके कधी फेसाळे, परी अखंड शोधे वाट समुद्रा करिता, खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून अकेली, नयरम्य रावळे कलापूर्ण वा घाट, नयरम्य वरावळे कलापूर्ण वा घाट, तीरावर तुरळक परी अंकुरती वेली, नवपर्णाच्या या विरल मांडवा खाली होईल सावली कुणा कुणास कहाली, तोशेल कुणी शापील कुणी दुर्वास, या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली, समिधाच सख्या या त्यात कसला ओलावा, समिधाच सख्या या त्यात कसला ओलावा, कोठून फुला परी वा मकरंद मिळावा, जात्याच वृक्ष या एकच आकांक्षा, तव अंतर अग्नि क्षणभर तरी फुलवावा, तव अंतर अग्नि क्षणभर तरी फुलवावा। निसर्ग सृष्टी हिरवी धरा आपण पाहत असतो, हरकतो आनंदतो बागडतो, पण कुसुमाग्रजांची दिव्य दृष्टी मात्र या साऱ्या निसर्गाकडे एका आगळ्या नजरेनं पाहते आणि एक अलवार कविता जन्म घेते, नदी किनारी।
2: नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, अनपर्णांची जळराणीवर उधळी भरसात, लतालतांवर खोलून बसली फुले अंतरंग, लतालतांवर खोलून बसली फुले अंतरंग, लुटण्याते मधुकोश रुंजती भवताली भृंग, कडेकपारी वरुणी दौडत निर्झर हा आला. कडे कपारी वरुनी दौडत निर्झर हा आला. कुजबुज काही करी नदीच्या बिलगे हृदयाला. आकाशातून घनश्याम आळवती धरणीला. आकाशातून घनश्याम आळविती धरणीला. आणि सखीच्या गळा घालती मोत्यांची माळा. घालती मोत्यांची माळा. कणाकणातून घ्या कानोसा अवघ्या सृष्टीत. कणाकणातून घ्या कानोसा अवघ्या सृष्टीत. ऐकू येईल सुखमय मंगल प्रेमाचे गीत. प्रेमाचे गीत. ग्रहताऱ्यांचे रासनृत्य. ग्रहताऱ्यांचे रासनृत्य. हो गगनी दिन रात पक्षापरी सृष्टीच दडे प्रेमाच्या घरट्यात. विसरुनी वैकुंठातील यास्तव आसन श्रीमंत. विसरुनी वैकुंठातील यास्तव आसन श्रीमंत. हृदया हृदयांमधून राहू लागे भगवंत. हृदया हृदयामधून राहू लागे भगवंत.
0: श्रोते हो, सामाजिक जीवनातील विषमता आणि अन्याय यामुळे कविवर्य अस्वस्थ होतात. जातीभेद धर्मातील वेगवेगळ्या कल्पना कुसुमाग्रजांना रुचत नाहीत. पण या अस्वस्थतेवर, या सामाजिक व्यवस्थेवर एक विचार करणारी कविता वास्तवता आपल्या समोर येतेच आणि एक वैचारिक कविता जन्म घेते. कवितेचं शीर्षक आहे गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही, गाभारा आहे. चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. हं, वाजवा वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात ना तो रिकामा गाभारा? नाही तसं नाही, एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12 जेवायचा, 2 वाम कुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते, मंत्र जागर गाजत होते, रेशीम साड्या टेरींचे सूट समोर दुमडत होते, बँकेतले हिशेब हरिणाच्या गतीनं बागडत होते. सारं काही घडत होतं हवं तसं. पण एके दिवशी आमचं दुर्दैव. उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही तो. पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचं महत्व अंतिम असतं. कारण गाभारा सलामत तो देव पचास. कोणी कोठूनी दूर देशातूनी येती पक्षी, परदेशी पक्षी, काही महिन्यांचे सोबती असतात ते. पुन्हा इथला विहार संपला की मायदेशी परतती. अत्यंत सुरेख शब्दात प्रवासी पक्षी या कवितेत या पक्ष्यांचं अचूक वर्णन केलंय कुसुमाग्रजांनी.
2: अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी. अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी. श्रावण ओल्या हवेवरती सरकत होती सफेद नक्षी. माझे आकाश माझा अंधार. माझे आकाश माझा अंधार यांचे अपार भेदता आहेत जीवनाची हलती जाग. जीवनाची हलती जाग अजीवावर खोदत आहेत. निःशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद शिळे. निःशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद शिळे. मीच नव्हे पृथ्वी सारी पाहत होती त्यांच्याकडे. ऐकले आहे प्रवास करतात. ऐकले आहे प्रवास करतात दिवस रात्र हजार मैल. डोंगर दऱ्या नद्या सागर शहरे जंगले यांच्या पैल. आले आहेत अदृश्यातून. आले आहेत अदृश्यातून जाणार आहेत अदृश्यात. अनंताचे मौनी बाबा हसले थोडे अंधारात. गीता वाचून साथी वाचून, गीता वाचून साथी वाचून, अथांगातील गती उरली. छातीत उगाच गहिवर भरला, उगाच पापणी भिजून गेली, उगाच पापणी भिजून गेली.
0: श्रोते हो, देशाच्या सीमेवर शत्रूंशी लढणाऱ्या, अहोरात्र जागृत पहारा ठेवणाऱ्या, ऊन वारा पाऊस हिमवृष्टी कशा कशाची तमा न बाळगणाऱ्या मातृभूमीसाठी तळहाती प्राण घेऊन देशरक्षण करणाऱ्या, पण इतिहासात साऱ्यांची नोंद नाही होत, त्यांची नोंद कुणी घेतलीच नाही, अशा अनाम वीरांना कुसुमाग्रजांनी अत्यंत भावूक शब्दात शब्द सुमनांजली वाहिली आहे. ऐकताना डोळे पाणावतात आणि हात जोडले जातात त्या अनामवीरांच्या अलौकिक देशभक्तीपुढं.

कुणी तुझे नाव अनाम वीरा जरी न गातील भाटडफावर तुझे यशोगान सफल जाहले तुझेच हेरी

0: पहिला तुझला मृत्युंजय वीरा। प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, अनाम वीरा, अनाम वीरा।
1: श्रुते हो,
2: पिवल्या पेल्यामध्ये रमेजे तेही जीवन, जलधीचे भयकारक तांडव तेही जीवन, सूर्यकरांसह अरूप होऊनी गगनी चढते श्याम नील घन उदार बरसे तेही जीवन।
1: असं असलं तरी जीवन, आपलं आयुष्य खूप खूप सुंदर आहे। एक सर्वांग सुंदर कविता, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे। सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच फुलवत रहा।
2: वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका। वेगळं असं काही माझ्यात खास नाही म्हणून उदास होऊ नका।
1: मृगाकडं कस्तुरी आहे फुलात गंध आहे, मृगाकडं कस्तुरी आहे फुलात गंध आहे, सागराकडं अथांगता आहे, माझ्याकडं काय आहे असं म्हणून रडू नका।
2: अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपलाय, अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपलाय, आवाहन करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन। अंधारमय रात्र संपून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ, उत्साह ध्येयानं भारून। म्हणून म्हणते आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच ते फुलवत रहा, सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच ते फुलवत रहा, फुलवत रहा।
1: नटसम्राट नाटकास साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला। 1960 मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं। 1964 मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, 1970 कोल्हापूर येथील 51व्या मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद, 1990 मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं। 1990 विवा शिरवाडकरांच्या प्रेरणेनं कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकमध्ये स्थापन झालं। त्यांच्या पश्चात त्यांचं निवासस्थान, त्यांच्या स्मृती जपण्यात आल्या। सुसज्ज वाचनालय मोठ्या दिमाखात उभं आहे। 30,000 अधिक पुस्तकं आहेत, 3,000 अधिक सभासद या ठिकाणी आनंदानं पुस्तकं वाचायला येत आहेत। सुसज्ज असं कुसुमाग्रज स्मारक उभं आहे नाशिकमध्ये। कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक पुरस्कार दिले जातात, जनस्थान पुरस्कार, गोदावरी गौरव पुरस्कार, राम गणेश गडकरी पुरस्कार। श्रेष्ठ कवी कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य संपदा फुलवली। आज त्यांचा जन्मदिन, त्यांना विनम्र अभिवादन प्रत्येक मराठी माणूस आज करतोय। आणि हा दिवस त्यांच्या अनेक कविता आणि गीतं ऐकून, त्यांचं साहित्यातलं योगदान ऐकून आपण साजरा करतोय। आपण साऱ्यांसाठीच हा अभिमानाचा दिवस आहे। कुसुमाग्रज एके ठिकाणी म्हणतात, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, नव्हती भीती तिजला पराजयाची, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंत ही तिला मरावयाची, म्हणूनही नाही खंत तिला मरावयाची। कुसुमाग्रजांची एक हळवी कविता, ते म्हणतात, जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, तुझ्या पापणीच्या आत अवघडलेल्या एका थेंबामध्ये, तुझ्या पापणीच्या आत अवघडलेल्या एका थेंबामध्ये, आणि आजच्या सारखाच तेव्हाही हसेन अन म्हणेन, अजूनही मी अवघडच, अजूनही मी अवघडच। आणि तो दिवस 10 मार्च 1999 साहित्य क्षेत्रातील हे नक्षत्र अनंतात विलीन झालं. नाही विलीन झालं, आजही अनु पुढं युगानयुग हे नक्षत्र साहित्य अवकाशात असंच लखलखत राहणार. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी.
3: श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: अजदरंग छियो
5: अरे भाई नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
6: आता तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
7: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते कार्यक्रम लगेच सुरू करूया आपण. हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.

0: भाई, शीला हुए काय अनाली कमाई तो अकेले
1: है आजी। कालच आली मैं,
0: 2 महिन्यात मस्त सुधरली माय। सासरच्या पाणी मानलं बाई तुले, भारी पाणी आहे तिकडच। कसा आहे तो घरदार, रंग ढंग कसा आहे?
1: लईच मस्त हाय व आजी, लय सुखात पडली मी। धाब्यांचं घर आहे माझं, मोठ अंगण आहे, आणि अंगणात नाही का एक हिरवी आहे।
0: आता माय, आणि तुझ्या घरचा बुवा कसा काय आहे बे?
1: लईच मजा की हाय वते, दिवसभर गमत्याच करत राहतात, मला घंटाक भर भी सोळत नाही।
0: अव तू सोळत नशील नवऱ्याले काय सांगत?
1: नाही व, त्याचा लय जीव हाय मायात, त्याले सार मायाच हातच लागत। चा माया हातचा, स्वयंपाक माया हातचा, बुढीच्या हातच पाणी भी पित नाही।
0: अव शिले काय धंदा करते व पाहुणा?
1: ते की नाही हाटेला थाय माल काढतात।
0: तुझ्या घरचं हॉटेल आहे का व?
1: नाही व आजी, दुसऱ्याच आहे ते हॉटेल। ततीसा भजे आलू बोंडे ते काढून देतात ना, दिवसभर हॉटेलावरच असतात। संध्याकाळी की नाही माझ्यासाठी उरेल आलू बोंडे आणतात, कोण्या रोजी शेव पापडी भी आणतात, समोसे भी आणतात की।
0: अव मग तर मजा आहे तुही खायाची।
1: आजी उन्हाळ्यात की नाही लग्नाच्या स्वयंपाकाचे ठेके भी घेतात ते, लग्नातली बुंदी जिलेबी समद घरी आणतात। मी बुंदीच्या डब्याच्या डब्यात भरून ठेवते, मस्त 15-20 दिवस खात राहते।
0: आता माय म्हणूनच 2 महिन्यात इतकी सुधरली व तू?
1: आजी माया घरचा बुवा भाजी अशी मस्त करते की नाही की तुले काय सांगू।
0: कशी करते व माय, आम्हाला सांग ना।
1: अव आजी एकदम तर्री भाज करते, हाटेला सारखीच करते, मी फक्त पोया करते, बस रोजच्या रोज भाजी तेच करतो।
0: माय मग तर लई भाग्यवान हाय माय तू।
1: ते घरी असले की 5 मिनिट मुकाड्यानं बसत नाही, गमत्याच करत राहतात। अंग धुयाच्या टायमाले माझ्या अंगावर पाणी काय टाकतात, येणी घालायच्या टायमाले कंगवा काय लपून ठेवतात, आणि मी एकटी घरात असली की माजराचा आवाज काढतात, कधी कधी तर कुत्र्याच्या पिल्ल्याचा भी आवाज काढतात। एक दिवस तो मी लय भेली।
0: का म्हणू माय?
1: मी बाहेरून घरात येऊन राहिली होती ना आजी, हे दाराआडी लपले, आणि मी घरात येता खेपीच वानेरा सारखं भोप केलं। मी इतकी भिली की माझ्या अंगाले घामच फुटला।
0: आता माय लईच कुची नाही त्या घरचा बुवा माय।
1: मग तर तुले तेच तर सांगत होती हो मी। अहो आजी एक रोज तर लईच मज्जा झाली।
0: आता माय काय झाली?
1: त्याले दुपारून अंग टाकायची सवय आहे हा, ते आमची समोरची घरची वसरी आहे ना, त्याच्यावर अंग टाकलं त्यांनी, आणि अंगावर पतली चादर घेऊन झोपले होते।
0: मग
1: मग मग काय विचारतो, मग मलाही त्याची गंमत करायची हौस आली ना। मी अल्लादी गेली, त्याले 2-4 कुचके दिले।
0: मग
1: आता कुचके दिल्यावर बी उठाचा पत्ताच नाही ना, मग मी त्याच्या कानापाशी कुर्र केलं, तरी त्याची झोप मोडलीच नाही व।
0: मग काय झालं हो माय?
1: मग मी गाणं म्हटलं।
0: कोणतं ये?
1: गुळगुळ्या ती माय आली दारुगड,
0: आई माय बाई।
1: तरी ते झोपीतच, मग मी त्याच्या तोंडावरची चादर ओढली, अनाशी कान कोंडी झाली तुले सांगू मी।
0: काहून व?
1: अव आजी तो माया घरचा बुवा नव्हता,
0: मग
1: तो माया सासरा होता।
0: माय बाई व,
1: 2 दिवस तुले सांगतो मी माया सासऱ्याले तोंडच दाखवलं नाही।
0: लयच गमती झाली व माय त्या घरी।
1: मग तर सारा दिवस गमतीतच जातो आमचा, कायचीच वाढ नाही। पण एकाच गोष्टीची नाराजी आहे व आजी।
0: कोणत्या व?
1: नाही सासू फारच आरकट आहे बाई ती।
0: कशी व?
1: उली उली गोष्टीहून भांडत राहते माझ्या संग, खड्डोई सारखी नजर ठेवते, आणि एवढ्या एवढ्या गोष्टीवरून मला बोलत राहते। एखाद्या रोजी मी तिले जर उलटून बोलली ना, मग तर बस कातावतेच कातावते माझ्यावर।
0: आता माय शिले असं करू नये, सासू सुनीच भांडण भांड्याले भांडे लागतच असते,
1: लागते ना।
0: सासूले उलटून बोलू नये, सासू बोलली की आपण मुकराव, अंत म्हणली तस कराव, तिच्या चालीन चालाव, मग फाय तू संसार किती सुखाचा होते।
1: पर आजी येते,
0: ये मा ये।

0: काय झालं? काहून हसून राहिले हो गुचूर गुचूर?
1: काही नाही.
0: काहीतरी झालं. सांगा सांगा काय झालं सांगा.
1: अव मले सपन दिसलं ना.
0: सपन? कायचं सपन दिसलं बाप्पा तुम्हाला?
1: सांगितल्यावर तुले बी हसा येईल.
0: मग सांगाच.
1: सपनात मी राजा झालो.
0: हा?
1: मोठा राजवाडा होता.
0: बापा.
1: 50 दाश्या, 100-150 नोकर चाकर, मोठा खजिना. माह्या गयात सोन्याचा हार, अंगात भरजरी डरेस, डोसक्याले पागोटी मलमलची, हाती एक तलवार.
0: मग पुढं?
1: मग मी सिंहासनावर बसलो.
0: बापा बापा.
1: बसलो तसा 10-12 राण्या आल्या.
0: कोणाच्या राण्या आल्यो?
1: अव काय तुला येड्या लागलं? माह्याच राण्या. एकीच्या हाती ताट, एकीच्या हाती बर्फी, लाडू, गुलाबजांबू. एक एक राणी येते आणि मोले एक एक घास चारते ना.
0: मग काय झालं? पुढे
1: डम पोट फुगलं.
0: फुगणार?
1: मी म्हणल खाणं पिणं झाल्यावर त्या राण्या मायापुढे नाचायलाच लागल्या ना. ते म्हणे मी नाचतो, ते म्हणे मी नाचतो, ते म्हणे मी नाचतो, अशा सगळ्यात म्हणाय लागल्या. त्याच्यात झगडे सुरू झाले. त्याले एकेकीच्या त्यांनी एकमेकीच्या झिट्यात धरल्या ना.
0: आणि का एवढं तुम्ही सपन पाहिलं, त्या राण्यात मी नव्हती का?
1: अव तिच्यावर मो ध्यानच नाही ना.
0: स्वतःच्या बायकोवर ध्यान नाही? मग काय नुसतं खायचंच काम केलं का?
1: मी तुले पाहूनच राहिलो होतो ना. तेवढ्यात तुया मले झोपीतून उठवलं.
0: उठा ना. दिवसा झोपता आणि रात्रीचे सपन पाहता असे राजवाड्याचे, याच्याशिवाय दुसरा धंदा आहे की नाही तुम्हाला?
1: आता मी काय करू? या झळीत मी काय करणार आहोत? 8-15 दिवसापासून पाणी सुरू आहे, वावरात जाता येत नाही, आणि माणसाचे सगळे जाता जाता पायच फसा लागले ना.
0: मग मी की नाही तुम्हाला घरच्या घरी एक काम सांगते.
1: कायच काम? व
0: आता पाण्यानं ते नानीचं खांड पडलं ना का, तेवढं बांधून द्या बरं. जा.
1: आवय ते मातीचं खांड कोण बांधीन? पुढच्या वर्षी चांगली सिमेंटची बांधू आपण नानी.
0: वा वा वा वा वा. मग असं करा, घरावर चढा, 4-5 जागी घर गळते तेवढं कौल सरकून द्या. जा.
1: आवा थांब. पुढच्या वर्षी शिलेपच टाकतो मकानावर.
0: काय काय काय काय म्हटलं? डबल डबल सांगा, डबल सांगा.
1: शिलेप सिमेंट काँक्रीटचा.
0: असं होय? असं दिवसा झोपून शिलेपचं मकान होते काय तुमच्या बापाले बी? हा, त्यासाठी लय हाडाचे काड करायला लागतात माणसाला. तुमच्याकडून बायकोले आखाडीला साडी तरी घेणं झाली का? आणि म्हणतात शिलेपचं घर.
1: काय साळी साळी करून राहिली व? साळीनं भुजून टाकतो तुले.
0: वय वय वय वय. एक तरी साळी आणली का काय गेल्या सालापासून? हा
1: अवय दिवाळीले घेतलं नव्हतं काय?
0: तर ते 150 रुपयाचं बोंद्र घेतलं, कुठी नेसून जायची शरम लागते मले.
1: अवय यंदाच्या दिवाळी 1000-ची साळी घेऊ.
0: फक्त तोंडात जीव आहे तुमच्या, सांगता 1000-ची घेता 125-ची. जावा तिकडं.
1: अवय यंदा नक्की घेईन.
0: काय बडाया मारू नका, ते नानीचं खांड बांधा अगोदर. शहाजान राजा नव्ह का? त्यानं बायकोसाठी ताजमहल बांधला, तुम्ही खांड नाही बांधत का?
1: अव मी राजा असतो तर तस 4 ताजमहल बांधून टाकले असते आदळोक.
0: मग राजाच्या पोटी जन्माले काऊन नाही आले?
1: मी राजा असतो तर तू मले भेटली असती काय? हा, म्या एखाद्या राजाचीच पोरगी केली असती.
0: आता काय सांगू नका, घरी नाही दाना आणि म्हणे बाजीराव म्हणा. किती दिवसापासूनच खांड पडलं हे नानीच, आणि ते ताजमहाल बांधतो म्हणतात. अगोदर शिलेपचं घर बांधून दाखवा, मग मोठ्या मोठ्या गोष्टी करा.
1: ए तुले काय वाटते? हा, मी घर बांधणार नाही.
0: काही बांधसान?
1: 2 मजली घर बांधीन.
0: काही
1: पुढे बांधीन.
0: पुढे कधी? मेल्यावर.
1: आहे शहाजान राजानं ताजमहाल कधी बांधला?
0: त्याची बायको मेल्यावर.
1: मग मी तसंच करीन.
0: काय म्हणलं? काय लाज आहे का तुमच्या बोलण्याले? बोलणं राई राई आणि तुकाची चव नाही. मोठे राजा राणीचे स्वप्न पाहता झोपीत माणसानं ते स्वप्न पहावं जे करून दाखवता येते त्याले म्हणतात माणूस. चला उठा, खांद्यावर कावळ घ्या आणि जा हिरीवर.

0: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा.
1: बस
2: पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम हास्य तरंग, स्वरनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम.
0: तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूया.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणेसुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना ए आर परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
2: अच्छा तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.
4: रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
5: हॅलो फ्रेंड्स, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग RJ शुभांगी सोबत. मित्रांनो, यशाच्या दिशेनं एक नवं पाऊल टाकण्यासाठी तयार आहात ना? कारण खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी घेऊन येत आहे तरुणांसाठी एक भन्नाट संधी, स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. होय मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त शिक्षण पुरेसं नाहीये, तर आवश्यक आहे नवीन कौशल्यांची जोड. आणि याच विचारातून सोसायटीच्या प्रत्येक डिपार्टमेंटतर्फे एक स्पेशल स्किल बेस्ड कोर्स आयोजित केला जाणार आहे. कुणाला हवंय कम्युनिकेशन स्किल, कुणाला हवंय टेक्नॉलॉजीचं ज्ञान, कुणाला क्रिएटिव्हिटीमध्ये करिअर करायचंय, तर कुणाला मॅनेजमेंट आणि लिडरशिप शिकायची आहे. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि घडवण्याची सुवर्ण संधी. आणि खरं सांगू, मी सुद्धा खूप उत्सुक आहे आणि आनंदी आहे या उपक्रमासाठी. कारण हा फक्त कोर्सच नाही, तर तुमच्या उज्ज्वल भविष्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे, तुमच्या उज्ज्वल भविष्याचा आरसा आहे. तर मग तुम्ही तयार आहात ना या भन्नाट स्किल जर्नीचा भाग बनण्यासाठी? जाणून घेऊया या कोर्सेसची खास वैशिष्ट्य आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अकॅडमिक डायरेक्टर डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम. मॅडम नमस्कार.
6: नमस्कार.
5: मॅडम, सर्वप्रथम मला जाणून घ्यायला आवडेल की या स्किल बेस्ड कोर्सेसची संकल्पना नेमकी कशी सुचली?
6: तसं म्हटलं तर स्किल बेस्ड कोर्स ही संकल्पना भारतामध्ये तरी 2004 पासून युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी ऍडॉन कोर्स म्हणून आणलेली होती, पण तेव्हा कदाचित त्याला काही खूप प्राधान्य मिळालं नाही. हळूहळू कालांतरानं 2014 पासून आपण म्हणूया की त्याला जास्त जोर आला, आणि मग आपण असं लक्षात आलं की स्किल इंडियाच्या रूपात ही बाहेर आली. पण मग आता प्रश्न असा आहे की जेव्हा स्किल इंडिया काही आपल्याला लॉन्च करते तेव्हा एज्युकेशन सिस्टीम मध्ये हे NEP प्रमाणे आलं, आणि NEP मध्ये हा एका प्रकारे आता आपल्याला तुम्ही करायला पाहिजे, याच्यातनं कसे काय काय फायदे होतात, अशा प्रकारचं लॉन्चिंग पॅड्स अनेक ठिकाणी आले. आणि आता तर साधारणपणे जेव्हा NEP 2020 आलं तेव्हापासून असं लक्षात येतं की सगळ्याच प्रकाराच्या कोर्सेस मध्ये याचा एक समावेश होणं आणि काहीतरी वेगळी गोष्ट त्याच्यामधनं तयार होणं, वेगळा माणूस तयार होण्याची खूप गरज आहे. एक साधी गोष्ट की समजा एखादा व्यक्ती एका विषयामध्ये तज्ज्ञ असेल पण त्याला त्याचं चांगलं बोलता येत नसेल त्या विषयामध्ये, तर मग त्याच्याकरता जसं कम्युनिकेशन स्किल जोडावा लागेल अशा प्रकारचं हे स्किल त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे.
7: वा वा, खरंच आजच्या काळाची गरज बनली आहे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. पण मग याचं महत्व आपण कितपत सांगाल?
6: नाही, याचं तर अनन्य साधारण महत्व आहे, कारण आपण जसं पाहतो की आता आपलं केसी सोसायटी याच्यामध्ये बरेचसे कॉलेजेस म्हणजे मेजॉरिटी ऑफ कॉलेजेस आता ऑटोनॉमस झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये तर तुम्हाला एक प्रकारे त्याला रुजू करण्याकरता युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने एक मँडेटच दिलेला आहे की तुम्हाला हे करायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकाराचं कराल, काय कराल, याचं एक स्वातंत्र्य सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणून युजीसीच्या प्रमाणे आपल्याला पहिला अजेंडा त्यांचा असाच आहे की ऑटोनॉमस कॉलेजेस किंवा आपण असं म्हणूया की ऑटोनॉमस कॉलेजेस कडून अपेक्षा काय, अपेक्षा ही की त्यांनी पहिले स्किल बेस्ड कोर्सेस जे आहे ते लोकल नीड्सच्या आधारावर आणि ग्लोबल नीड्सच्या आधारावर करायला पाहिजे.
7: बरोबर बरोबर. आता खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित या इन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट तर्फे एक कोर्स राबवला जाणार आहे असं आपल्याला माहितीच आहे, पण मग नेमकं फर्स्ट इनिशिएटिव्ह कोणत्या डिपार्टमेंट तर्फे घेण्यात आलंय?
6: आता आपण याला 2026-27 पासून वन डिपार्टमेंट वन स्किल कोर्स असं केलेला आहे, पण तसं 2025 जुलै पासून दोन विभागांनी याचा इनिशिएटिव्ह चांगला घेतला. त्याच्यामध्ये सोहम विभाग योग याच्यामध्ये आपण अॅक्युप्रेशर हा कोर्स घेतला, त्याला आतापर्यंत साधारणपणे 200 लोकांनी पूर्ण केलेला आहे, आणि थोडा जो 6 मंथ्सचा कोर्स असतो त्याच्या पण काही विद्यार्थ्यांनी त्याला कम्प्लीट केलेला आहे, त्याची आता नुकतीच परीक्षा झाली. दुसरं मी असं म्हणेन की फिलॉसॉफी विभाग त्यांनी पण याच्यामध्ये चांगला पुढाकार घेतला, आणि गीता मॅनेजमेंट विजडम फॉर एव्हरीडेज लाईफ असं फक्त जळगाव पुरतंच नाही तर हे ऑल इंडिया लेवलचे अनेक लोक त्याच्यामध्ये सामील झालेले होते. जसं उदाहरणार्थ दिल्ली आहे, अलाहाबाद आहे, मुझफ्फरनगर आहे, खाली तुम्ही म्हणाल तर हैदराबाद, बँगलोर, चेन्नईचे लोक होते, आणि तिकडे आसामची पण लोक होते. तर असा एक ग्रुप आमचा छान तयार झाला होता ज्याच्यातनं हा महिनाभर कोर्स सुरू केला गेला, आणि याच्याच मधनं आम्ही मग इतर कोर्सेस घेतले, जसं बिझनेस कम्युनिकेशन इंग्लिश असं घेतलं, त्यानंतर केमिस्ट्रीचे काही घेतले. सांगण्याचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये जर विद्यार्थी वर्ग आहे त्याला असा फायदा आहे की त्यांनी 30 तासाचा 2 क्रेडिट्सचा कोर्स करावा.
7: अच्छा.
6: त्यांनी केला तर त्याला इंटरव्ह्यू द्यायचा असेल, एखादा जॉब प्रोफाईल त्याचं स्ट्रॉंग करायचं आहे, आणि त्याला कुठलंही स्टार्टअप करायचं असेल त्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो.
7: पण मग हे कोर्सेस फक्त कॉलेजच्या स्टुडंटसाठी आहे की बाहेरील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा काही फायदा घेता येणार आहे?
6: हो हो, नक्कीच, कारण जे केसी सोसायटीचे विद्यार्थी आहे ते तर जेव्हा ऍडमिशन घेतील तेव्हाच याचा प्रचार प्रसार व्हावा, आणि त्यांनी पटकन हा कोर्स करून टाकावा. जसा एक सेमिस्टरमध्ये केला हातविषय आहेच, पण त्याच्याबरोबर इतर कुठल्याही दुसऱ्या महाविद्यालयाचे किंवा जे आता महाविद्यालयात नाहीये पण त्यांना हे करायचं आहे, आणि इथे वयोमर्यादा काही नाही ठेवलेली आहे त्याच्यामुळे ते करू शकतात. जसं उदाहरणार्थ की समजा एखाद्या लहान मुलाला कोर्स करायचा आहे जो 10 वर्षाचा आहे ते 15 वर्षाचा आहे कॉलेजमध्ये, नाही तोही करू शकतो. आणि जो व्यक्ती कॉलेज आता लेवलच्या बाहेर गेलेला आहे किंवा जो रिटायर्ड सुद्धा झालेला आहे त्याला पण अनेक कारणामुळे, त्याच्या आवडमुळे, विरंगुळ्यामुळे, किंवा त्याला त्याचं जे प्रोफेशन असेल त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करता, असं त्याचा भरपूर उपयोग याचा होऊ शकतो.
7: वा वा. आणि या कोर्समध्ये थिअरी सोबत प्रॅक्टिकल ट्रेनिंगला सुद्धा महत्व दिलं जाणार आहे का?
6: प्रश्नच नाही, कारण की प्रॅक्टिकल ट्रेनिंगच याच्यामध्ये महत्वाचं आहे. आतापर्यंत आम्ही असं बघत होतो की साधारणपणे 60-40 म्हणजे 60 थिओरी आणि 40 प्रॅक्टिकल होतं, म्हणजे हे अगदी रिव्हर्स प्रोसिजर करायला पाहिजे. 60-70 हे प्रॅक्टिकल ठेवायला पाहिजे, आणि थिअरी आता तर विद्यार्थी अनेक प्रकारे मिळवूनच घेतात असं असलं पाहिजे, पण ऍक्च्युली हँड्स ऑन प्रॅक्टिस जी आहे ती जास्तीत जास्त जितकी राहील तितका कोर्स हा जास्त चांगला होऊ शकतो.
7: बरोबर बरोबर. मॅडम, असं आहे आजच्या काळात तरुणांकडे डिग्री आहे पण त्यांच्याकडे स्पेशल स्किलची कुठेतरी कमतरता जाणवत असते, तर त्याबद्दल आपण काय सांगाल?
6: हो ना, म्हणूनच तर हा सगळा प्रयोजन करण्यात आला. डिग्री तर मिळून जाते, जसं सर्टिफिकेट मिळून जातं, एखादं पोस्ट ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन, PhD सुद्धा, हे सगळ्या डिग्री त्यांना मिळून जातात. पण जर त्यांना एखादी गोष्ट समजा एका फॉर्मॅटमध्ये लिहायला सांगितली, वाचायला सांगितली, किंवा काही त्यांच्यामध्ये इनोव्हेशन करायला सांगितलं तर ते करू शकत नाही, कारण की ते कुठेतरी स्टकअप होऊन जातात. तर मला असं वाटतं की हे सगळे उपक्रम त्यासाठी आहे की तुम्ही सगळ्या गुणांचा त्याचा वापर करून जितकं बेस्ट आपली पर्सनॅलिटी तयार करू शकता, नॉलेज गेन करू शकता, जास्तीत जास्त तुम्हाला अकॅडमिक मध्ये तुमची प्रोफेशन्सी वाढवता येईल याच्याकरताच हा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
7: पण मग मला जाणून घ्यायला आवडेल की विद्यार्थ्याच्या करिअर आणि रोजगाराच्या दृष्टीने हे कोर्सेस कितपत फायदेशीर ठरतील.
6: हे रोजगार विमुख आहेतच, कारण की याच्यामध्ये जर तुमचं स्किल वाढवलं तर तुम्हाला, तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तर तुमचं बोलणं चांगलं आहे, तुम्हाला एखादी गोष्ट नीट स्पष्ट समजून सांगता येते, तर नॅचरली त्याचा नंबर तर पुढे लागेल ना.
7: बरोबर.
6: म्हणून अशाप्रमाणे तो एक बेसिक भाग आहे. त्यानंतर ज्या प्रोफाईलमध्ये तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही जास्त नॉलेज वाढवलं आणि त्याचं प्रेझेंटेशन पण चांगलं केलं तर त्याच्यामध्ये निश्चित तुमची जी एक वर्णी आहे म्हणायला पाहिजे ती चांगली लागेल. आणि जॉब मिळवण्याकरता जर ते स्पेसिफिक स्किल, जसं मी तुम्हाला म्हटलं की इंग्लिशचे केले किंवा केमिस्ट्रीचं केलं किंवा
7: एखादं
6: फिलॉसॉफीचं झालं, योग आणि तुमचं अॅक्युप्रेशरचं झालं, तर त्याच्यात तुम्ही तज्ज्ञ झाला की तुम्हाला आपोआपच त्याच्यामध्ये अनेक ऑफर्स येतील. तुम्ही घरी बसून पण काही गोष्टी सुरू करू शकता, त्याच्याबरोबर तुम्ही ऑफिसच्या पण स्किल आत्मसात करून तिथे पुढे जाऊ शकता.
7: भविष्यात आणखी कुठल्या डिपार्टमेंटतर्फे असे कोर्सेस आयोजित केले जाणार आहेत?
6: प्रयत्न असा सुरू झालेला आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कोर्सेसची आपण एक नोंद घेतलेली आहे. पण उद्देश असा आहे की 30-35 विभाग इथे आहेत आणि त्या 30-35 विभागांनी एक डिपार्टमेंट एक कोर्स हा सुरू केला तर 35 तरी कोर्सेस आपल्याकडे सुरू होतील. म्हणजे त्या विभागाचा विद्यार्थिनी त्या विभागाचा कोर्स तर करेलच, पण इतर कुठल्या विभागाच्या व्यक्तीला जर हवं असेल तर तो पण हा कोर्स जॉईन करू शकतो. त्यामुळे याची अपेक्षा तरी अशी आहे की प्रत्येक विभागाने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि आता मोजक्या जरी लोकांनी घेतलेला असेल तरी त्याचा फायदा निश्चितच आत्ताच 5-6 महिन्यामध्ये दिसून येत आहे.
7: मॅडम, आजच्या जेनजीचा विचार करता, आपण जर जेनजींबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्या दृष्टीने ह्या कोर्सेसची जी रचना आहे ती कशी करण्यात आली नेमकी?
6: हा तर खूप महत्वाचाच भाग आहे जेनजीस करता. आपण एक नवीन कोर्स पण सुरू केलेला आहे. ते इतके टेक्नोसेवी आहे, डिजिटल सिस्टम इतक्या त्यांच्या हाताशी आहे की त्यांना जर ह्या गोष्टी ऑनलाईन दिल्या तरी ते शिकायला तयार आहे. आणि हायब्रिड मोडमध्ये पण दिल्या, म्हणजे काही म्हणजे ऑफलाईन काही ऑनलाईन, तरी ते आत्मसात पटकन करून घेतात. आणि ऑफलाईन जरी दिलं त्याच्यामधनं ते जाऊन त्यांचे असाइनमेंट अनेक डिजिटल माध्यमातून त्याचे नॉलेज मिळवू शकतात. जेनझीचा जो इश्यू आहे की तो आता साधारणपणे 2000 सालापासनं ते 2012 पर्यंत झेनझी, 2012 पुढचे 2024 पर्यंतचे अल्फा, या सगळ्या एज ग्रुपला मला वाटतं ही पर्वणीच आहे. ज्या गोष्टी त्या सगळीकडे जाऊ शकत नाही ते घरी बसून करू शकतात, आणि जिथे ते जाऊ शकतात तिथे आणखीन ॲडिशनल नॉलेज आपल्या या डिजिटल माध्यमातून मिळवू शकतात. मला वाटतं त्यांच्याकरता हा मोठा कॅनव्हास आहे.
7: खरं खरं. आणि जेनजी आजकाल असे आहेत ना, त्यांच्याकडनं आपल्याला सुद्धा बरंच काही शिकायला मिळतंय सध्या. पण आपण त्यांच्याशी जर समरस झालो तर नक्कीच त्यांचाही बेनिफिट होईल आणि आपल्यालाही काही नवीन शिकायलाच मिळेल. पण या कोर्सेस नंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि इंटर्नशिपची काय कशी व्यवस्था केली?
6: सर्टिफिकेट तर डिझाईन केलेलाच आहे, कारण एपीजे अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत ऑलरेडी दिल्या गेलेल्या आहे. जे आता मी एक असं तुम्हाला सांगून इच्छिते की साधारणपणे 15 कोर्सेस आपण केलेले आहे. जसं आता अॅक्युप्रेशरचे 2-3 झालेले आहे, त्याच्यानंतर आणखीन जसं फिलॉसॉफीचे 3 झालेले आहे, डेव्हलपमेंट प्रोग्रामचे 3 प्रोग्राम, असे मिळून तसे 15 कोर्सेस झालेलेच आहे. त्याच्यात आपण सगळ्यांना सर्टिफिकेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 30 hours to credit असं सुद्धा लिहून त्यांना दिलेलं आहे. तर सर्टिफिकेट तर त्यांना मिळणारच आहे, ज्याचा उपयोग ते अनेक ठिकाणी करू शकतात. पण प्रश्न असा येतो की त्यांना इंटर्नशिपमध्ये असा फायदा होईल की समजा ते AI ट्रेंड आहे, समजा त्यांना आणखीन कम्प्युटर सिस्टम त्यांच्या हाताशी आहे, ते बोलू चांगले शकतात, प्रेझेंटेशन चांगलं करू शकतात, एखाद्या दुसऱ्या विषयाचं नॉलेज घेऊन उदाहरण त्याच्यामध्ये जोडून समजवून सांगू शकतात, पटवून सांगू शकतात, ट्रेनिंग घेऊ शकतात, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे अप्स अँड डाऊन्स येतात ते याला समजवून सांगू शकतात. तर इंटर्नशिपला त्याला जोडलं तर अशी ऑलरेडी प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काही जे जळगावचे असे तज्ज्ञ लोक आहेत की ज्यांनी ऑलरेडी डिजिटल सिस्टमशी जोडून ट्रेनिंग द्यायला तयार आहे, त्यांना आपण 3 महिन्याची ट्रेनिंग देण्याचं जोड केलं असल्यामुळे यांना तो दुहेरी फायदा त्याच्यामध्ये नक्की मिळू शकतो.
7: खरंच खरंच. तर हा सर्टिफिकेट कोर्स आहे, सुंदरच आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, आणि पालकांनी नक्कीच आपल्या पाल्यांना या स्किल बेस्ड कोर्सेससाठी प्रोत्साहित करायलाच हवं. पालकांसाठी सुद्धा हा कोर्स उपलब्ध होऊ शकतो का मॅडम?
6: अगदी अगदी. मी तुम्हाला म्हटलंच की एज याच्यामध्ये काही मर्यादा नाही आहे, आणि तुम्ही एक अगदी योग्य पॉइंट उचलला, कारण की माझी जी तळमळ आहे ती टीचर्स आणि प्राध्यापकांनी पण केला पाहिजे. कारण की त्यांनी केलं तर मग ते विद्यार्थ्यांना त्याचं महत्व सांगू शकतात. जसं आपण शिकत होतो ते शिकल्यानंतर तो विषय आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. सिमिलरली जर टीचर्स काही सगळे पारंगत नसतात, जे पेरेंट्स आहे ते सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत नसतात, एक विषय त्यांनी केलेला असतो, पण त्यांनी आता हे सगळं मल्टीडिसिप्लिनरीचा युग आहे आणि हे सगळं आता अवेलेबल आहे, आणि म्हणून त्यांनी ते समजा केलं तर मला अगदी निश्चित खात्री वाटते की घरचं तसं वातावरण होऊ शकेल. मी त्याच्याकरता तुम्हाला एक उदाहरण सांगेन की आमच्याकडे एक असे लेडीज होत्या की त्यांनी 12वी पास झालेल्या होत्या, आणि त्यांच्या मुलीला त्यांनी पुढे शिकवण्याचं ठरवलं, आणि जेव्हा मुलगी अंडर ग्रॅज्युएशनमध्ये तिने ऍडमिशन घेतली तर यांनी पण त्याच्याबरोबर ऍडमिशन घेतली, आणि मग त्या दोघी जणी एकत्र अभ्यास करायच्या, परीक्षा पण त्यांनी एकत्र अशा अभ्यास करून दिल्या, आणि त्याच्यातनं एक छानसं घरात अभ्यासाचं वातावरण तयार झालं,
7: आणि कुठेतरी जनरेशन गॅप कमी व्हायलाही मदत होते.
6: म्हणजे आई फक्त नुसती खाणं पिणं द्यायला रागवायला असंच नाही, तर त्यांचं मैत्रीसारखं वातावरण होऊन त्यांनी एक चांगला अभ्यास करू शकला. मला असं घरोघरी आनंदाचं वातावरण होऊ शकतं.
7: मॅडम, या निमित्ताने जे विद्यार्थी करिअरच्या अजूनही संभ्रमात आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल?
6: हो, हे अगदी बरोबर आहे की त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, की काही लोक करिअरच्या संभ्रमात आहे म्हणजे एक तर त्यांनी आपलं जे विषय निवडलेला आहे तो त्यांच्या आवडीचा निवडलेला नाही आहे, आणि म्हणून त्यांना प्रश्न पडतो अरे मी याच्यात कसं पुढे जावं, कारण की ती आवडच नाहीये. तर हा एक प्रश्न आहे, तेव्हा त्यांनी अजूनही म्हणजे जो काही त्याचं एज असेल त्याच्यामध्ये करिअर शिफ्ट करायला काही हरकत नाही, स्किल त्याचा एक माध्यम आहे. मेन जरी त्यांनी बदललं तरी त्याच्यामध्ये काही आवश्यक स्किल्स जोडले तर त्याला एक चांगला मार्ग मिळू शकतो. आणि ज्यांनी करिअर बरोबर निवडलं आहे पण तरी अडचणी येतात आहे, त्याच्यामध्ये जिथे जिथे अडचणी आहे, जसं आता कोणाला लिखाणामध्ये येत असेल, कोणाला बोलण्यामध्ये येत असेल, कोणाला आणखीन कुठल्या इश्यूशी जोडलं असेल, त्या त्या प्रमाणाचे त्यांनी जर कोर्सेस केले, आणि आता सगळेच कोर्सेस अवेलेबल आहे आणि तेच आपण मॅक्सिमम घेणार आहोत, तर केलं तर त्यांना निश्चित एक कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि त्याचा फायदा होऊ शकेल.
7: आता शेवटी मला जाता जाता विचारायला आवडेल की या कोर्सेसमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला हवं?
6: अगदी बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त त्यांना माहिती मिळावी याच्याकरता मला वाटतं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मग ते इथले टीचर्स आहे, प्रोफेसर्स आहे, डीन आहे, इनफॅक्ट मी म्हणेन की अकॅडमिक डायरेक्टरला कडे सुद्धा येऊन त्यांनी विचारणा केली तर आम्ही पण सांगू की हे कोर्सेस आम्ही किमान आपण सुरू केले की एका विभागाला एक कोर्स, पण त्याच्यामध्ये समजा कोणी दोन कोर्स केला तर चालेल, पण ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी पण स्वतः इनिशिएटिव्ह घ्यावा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे माहिती घेऊन मला कोणतं सुटेबल आहे याच्याकरता ते गेले तर मला वाटतं केसी सोसायटी याच्या मदत करायला तयार राहील.
7: नक्कीच नक्कीच, खूप छान. आणखी एक शेवटचा प्रश्न की हे कोर्सेस जे असतील ते ऑनलाईन स्वरूपात की ऑफलाईन स्वरूपात असते?
6: हा मुद्दा नेहमीच असतो. आता याच्यामध्ये आतापर्यंत जे 15 कोर्सेस केले ते 3 प्रकारचे आहे, एक ऑफलाईन होतं, एक ऑनलाईन होतं पूर्ण, आणि तिसरं हायब्रिड मोडचं होतं. आता काही कोर्सेस आहे जे ऑनलाईन सहज शक्य आहे तर त्याला आम्ही ऑनलाईनमध्ये टाकलं. जसं बिझनेस इंग्लिश कम्युनिकेशन कोर्स होता, त्याच्यानंतर एक जो पूर्णपणे ऑफलाईन होता तो सॉइल अँड वॉटर टेस्टिंग होता, कारण की तिथे जिथे त्यांना प्रॅक्टिकल प्रत्यक्ष करावं लागतं त्याला आपल्याला शक्यतो ऑफलाईन ठेवायला पाहिजे, आणि जिथे शक्य आहे तिथे आपण ऑनलाईन ठेवू शकतो आणि हायब्रिड पण ठेवू शकतो, त्यामुळे तिन्ही प्रकारचे राहतील असं मला सांगायला वाटतं.
7: खूप सुंदर पर्वणीच आहे विद्यार्थ्यांसाठी. खरंच शिक्षणासोबत कौशल्याची जोड मिळाली तर यशाचा मार्ग आणखी सोपा होतो. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचा हा उपक्रम अनेक तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरेल यात शंकाच नाही. मॅडम, आजच्या या खास संवादासाठी मनस्वी आभार.
6: खूप खूप धन्यवाद मॅडम.
7: धन्यवाद.
8: सुरांची साधना, शब्दांची श्रीमंती आणि अनुभवाचा खजिना. प्रख्यात गायिका, संगीत संशोधक आणि लेखिका सौ अंजली मालकर जोशी यांच्याशी आरजे शुभांगी यांनी केलेल्या दिलखुलास मनमोकळ्या गप्पा, संगीताचा प्रवास, संशोधनाची प्रेरणा, लेखनीतील अनुभव आणि आयुष्याला सूर लावणाऱ्या आठवणी, हे सगळं अनुभवायला नक्की ऐका स्वामिनी हा विशेष कार्यक्रम दिनांक 6 जानेवारी 2026 वेळ 10:00 आणि 6:30 फक्त आणि फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर. आवाज विचार आणि सुरांचा सुंदर संगम म्हणजे स्वामिनी आरजे शुभांगी सोबत.

माझी अशी पक्की खात्री झाली की कुणीही व्यक्ती किंवा कोणताही देश इतर सर्वांपासून स्वतःला वेगळं काढून जिवंत राहणं शक्य नाही. देवाणघेवाण, आदान प्रदान हा आहे प्रकृतीचा नियम. आणि भारताला जर आज पुन्हा उठायचं असेल तर त्यानं आपल्या भांडारातील अमोघ संपदा देशोदेशी मुक्त हस्तानी विखरून द्यायला हवी. आणि याचबरोबर अन्य देशांपासून जे घेण्यासारखं आहे त्याचाही स्वीकार करण्यास त्यांनी तयार असलं पाहिजे. विस्तार पावणं हेच जीवन आहे, संकोच पावणं हाच मृत्यू आहे, प्रेम हेच जीवन, घृणा म्हणजेच मृत्यू. अन्य जातींची घृणा करण्यास सुरुवात केल्या दिवसापासूनच आपलं मरण सुरू झालं. आणि हा मृत्यू थांबवायचा असेल तर आपल्याला विस्तारशीलतेचीच पुन्हा कास धरावी लागेल. कारण विस्तार पावणं म्हणजेच जीवन होय. आणखी कशातही आमचा हा मृत्यू थांबवण्याचं सामर्थ्य नाही. सर्वसामान्य जनतेची उपेक्षा हे मी घोर राष्ट्रीय पाप मानतो. आपल्या अवनतीचं ते एक कारण आहे. भारतातील सर्वसामान्य जनतेला पुन्हा जोपर्यंत चांगलं शिक्षण प्राप्त होत नाही, तिच्या खाण्यापिण्याची किंवा अन्य गोष्टींची जोपर्यंत नीट काळजी घेतली जात नाही, तोपर्यंत आपण कितीही राजकारण केलं तरी त्यापासून काहीही साध्य होणार नाही. सर्वसाधारण लोकांच्या पैशांनी आपल्याला शिक्षण मिळतं, तेच आपल्यासाठी मंदिरं बांधतात आणि मोबदल्यात त्यांना काय मिळतं तर लाथा. ते आपले गुलामच होऊन बसलेत. आपल्याला जर भारताचं पुनरुत्थान घडवून आणायचं असेल तर आपल्यालाच त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून लोक आपल्या भूतकाळाचा जितका अधिक अभ्यास करतील तितकं त्यांचं भावी जीवन अधिक उज्ज्वल होईल. आणि हा भूतकाळ जो कोणी प्रत्येकाच्या दाराशी आणून उभा करेल तो देशाचा फार मोठा हितकर्ता आहे असंच म्हणावं लागेल. प्राचीन काळाचे नियम आणि रीतीभाती वाईट होत्या म्हणून भारताचं अधपतन झालं असं नव्हे, तर त्या नियमांची आणि रीतीभातींची जी न्यायसंगत परिणती व्हायला पाहिजे होती ती होऊ न दिल्यामुळे भारताचं अधपतन झालं. कितीतरी गोष्टी अजून करायच्या आहेत, पण आवश्यक त्या साधनांचा या देशामध्ये अभाव आहे. आपल्यापाशी बुद्धिमत्ता आहे पण कर्मशीलता नाही. आपल्यापाशी वेदांत तत्वज्ञान आहे पण ते व्यवहारात उतरवण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. आपल्या धर्मग्रंथातून वैश्विक समतेचा सिद्धांत प्रतिपादलेला आहे पण प्रत्यक्ष कार्यात आपण पुष्कळच भेदाभेद पाळतो. ह्याच भारतात अत्युच्च प्रकारच्या निस्पृह आणि निस्वार्थ कार्याचा महिमा उपदेशला गेला पण प्रत्यक्ष व्यवहारात आपण भारतीय अत्यंत निर्घृण, अत्यंत निर्दय बनतो. व्यवहारात आपल्या रक्तमासाच्या शरीरापलीकडे आपण विचारच करू शकत नाही. माझी सुद्धा अशी श्रद्धा आहे की स्वतःचं पूर्वकालीन वैभव गमावून बसलेल्या दुर्भागी, विवेकहीन, पददलित, भुकेनी वखवकलेल्या, तंटेखोर आणि मत्सरी अशा या भारतीयांवर जर कोणी हृदयापासून प्रेम करू लागला तर भारत पुन्हा जागा होईल. दारिद्र्य आणि अज्ञान यांच्या भोवऱ्यात सापडून जे दिवसेंदिवस अधिकाधिक बुडतायत अशा आपल्या कोट्यावधी देशबांधवांचं कल्याण व्हावं अशी तळमळ असणारे आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणारे मोठ्या मनाचे शेकडो स्त्री पुरुष जेव्हा जीवनातील सुखविलास उपभोगण्याच्या सगळ्या इच्छा टाकून देऊन कार्यरत होतील तेव्हाच भारतात जागृती घडून येईल. भारताच्या सगळ्या दुर्दशेचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे सर्वसाधारण जनतेचं दारिद्र्य. पाश्चात्य देशातील गरीब सैतानी प्रवृत्तीचे आहेत तर त्यांच्या तुलनेनं आपल्या देशातील लोक दैवी प्रकृतीचे म्हणता येतील. म्हणून आपल्या देशातील गरिबांची उन्नती घडवून आणणं कितीतरी अधिक सोपं आहे. खालच्या वर्गातील लोकांसंबंधी आपलं कर्तव्य हेच की आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना स्वतःच्या व्यक्तित्वाचा जो विसर पडलाय त्याची जाणीव करून देऊन त्याचा विकास केला पाहिजे. गेली पाऊणशे वर्ष भारतात समाज सुधारकांना आणि सुधारणेचा चंग बांधलेल्या सभा समित्यांना नुसता ऊत येतोय, पण काय धड एकाचं देखील घोडं गंगेत न्हायलेलं नाही. सगळ्यांचंच बोलणं वाया गेलं, डोलणं फोर ठरलं. कारण हेच त्यांना समाज सुधारणेचं खरं रहस्य अवगत नव्हतं. शिकणं अत्यंत आवश्यक असा महत्वाचा धडाच ते शिकले नाहीत. सुधारणांच्या घिसाडघाईत समाजातील सगळ्याच्या सगळ्या दोषांचं खापर बेधडक बिचाऱ्या धर्माच्या बोडक्यावर फोडून ते मोकळे झाले आणि त्या एका गोष्टीमधील माणसाप्रमाणे मित्राच्या कपाळावरील डास मारण्याच्या हेतूनी आपल्या हातातल्या बडग्याचा ते असा रट्टा लगवायला पुढे सरसावले होते की जेणेकरून डासाचाच काय पण त्याचबरोबर मित्राचाही कपाळ मोक्ष व्हावा. पण दैवाची खैरच म्हणायची, कारण या सगळ्या प्रकारात आढळ खडकावर बेमुरवत धडका मारता मारता त्यांच्या स्वतःच्या चिंधड्या उडाल्या.
चुकीच्या मार्गाने का होईना, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून विफल झालेल्या या उदार निस्वार्थ महात्म्यांचाही जय जयकार असो. घोरत पडलेल्या समाजाच्या निद्रिस्त कुंभकर्णाला खडबडून जाग करण्यासाठी सुधारणेच्या दुर्दम्य उत्साहात त्यांनी कडाकड उतरवलेले हे कोरडेही अत्यंत आवश्यकच होते. पण त्यांचे प्रयत्न इथून तिथून विघातक निव्वळ तोडफोडीचे झाले. घडवण्याचा विधायक प्रयत्न त्यांनी केलाच नाही आणि म्हणून मरण त्यांच्यासाठी वाढून ठेवलं होतं आणि यथाकाल ते ओढावलं सुद्धा. असो, हे त्यांचं ऋण स्मरून त्यांचं भलं चिंतून आपण त्यांच्या अनुभवाने शहाणे होऊया. हिंदू जातीचा संपूर्ण ध्वंस होऊन तिच्या भूमीवर नवीन एखादी जात जोवर वावरू लागत नाही, तोवर पश्चिमेनी काय पूर्वेनी काय जंग जंग पछाडले तरी भारतीय समाजाची अशी क्रांतिमय सुधारणा होणं कदापि शक्य नाही. भारत जोपर्यंत सजीव राहील, जोपर्यंत त्याच्या अस्तित्वाचाच लोप होत नाही, तोपर्यंत भारताचा युरोप बनणं अगदी असंभाव्य होईल.

0: मी काहीतरी चांगलं करू शकतो करू शकण्याची जी जी मला स्वप्न दाखवली ती त्या रेडिओने दाखवली.
1: गझलेचा प्रवास श्रोते हो श्वास गझल या विशेष कार्यक्रमात गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांच्याशी आर जे अमोल यांनी केलेल्या दिलखुलास गप्पा नक्कीच ऐकू शकाल दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6 वाजता आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

0: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचन माला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचकस्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, केसी सोसायटी संचलित मुजीजेठा महाविद्यालय जळगाव। योगसूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, केसीई सोसायटी संचालित मुळजीजेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव। आपण बघत आहोत पतंजल योगसूत्रांचे विवेचन प्राचार्य भागवत भारंबे सरांच्या ग्रंथाच्या आधारे। या भागामध्ये आपण मागील भागामध्ये आपण अभ्यास आणि वैराग्याबद्दलचं विवेचन बघत होतो, त्यापैकी वशिकार वैराग्याचं वर्णन आपण 15 क्रमांकाच्या सूत्रामध्ये बघितलं होतं। आज आपण 16 सूत्रापासून वशिकार वैराग्यापेक्षा श्रेष्ठ असं वैराग्याचं लक्षण सांगताना पतंजली मुनी म्हणतात, पहिला समाधीपाद 16 क्रमांकाच्या सूत्रामध्ये, तत् परम पुरुष ख्यातेर गुणवैतृष्णम। त्याच्यापेक्षा म्हणजे वशिकार वैराग्यापेक्षा श्रेष्ठ वैराग्य म्हणजे प्रकृती आणि पुरुषाबद्दल विवेक जागृत झाल्यामुळे गुणांबद्दलची जी विरक्ती निर्माण होते ते परवैराग्य होय। मागील सूत्रात सांगितलेल्या वशिकार संज्ञक वैराग्यापेक्षा पुरुष ख्यातीमुळे म्हणजेच चित्ताहून पुरुष वेगळा आहे या विवेकामुळे जे वैराग्य उत्पन्न होते ते गुणवैतृष्णरूप वैराग्य, गुणांविषयीची तृष्णा पूर्णपणे संपणे म्हणजेच परवैराग्य होय। वैराग्य म्हणजे विषयांबद्दलची आसक्ती पूर्णपणे संपून जाणे होय। माणसाची विषयाबद्दलची आसक्ती तेव्हाच संपते जेव्हा त्याला पुरुषाचे आणि प्रकृतीचे खरे ज्ञान होते। पुरुष आणि प्रकृतीचे वास्तविक ज्ञान होणे म्हणजेच पुरुष ख्याती होणे होय। मी शरीर अनित्य आणि क्षणभंगूर आहे व मी म्हणजे आत्मा नित्य शाश्वत अज आणि पुराण आहे हे ज्ञान होणे म्हणजे पुरुष ख्याती होणे होय। पुरुष ख्याती होताच चित्तवृत्ती शून्य होते। अशा वेळी साधक मी शरीर आहे असे न म्हणता मी ज्ञानरूप आहे, मी असंग आहे, मी आत्मा आहे असे म्हणू लागतो। प्रकृती त्रिगुणात्मिका असते। तिच्या सत्व रज तम या गुणांमध्ये जीवाला भोग देऊन अपवर्गाकडे नेण्याचे सामर्थ्य असते। त्रिगुणांच्या या शक्तीलाच भोगापवर्गार्थता म्हणतात। भोग भोगून भोगून अपवर्गाकडे वळलेला साधक त्रिगुणांच्या जोखडातून मुक्त होतो, यालाच गुणवैतृष्णम असे या सूत्रात म्हटलेले आहे। अपवर्गाची प्राप्ती होण्यापूर्वी त्रिगुण मनुष्याला कसे बंधन करतात याचे वर्णन भगवंतांनी गीतेत केले आहे। ते म्हणतात, तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाश कमनामयं सुखसंगेन बंधाति ज्ञानसंगेन चानघ। हे निष्पापा, त्या तीन गुणांमधील सत्वगुण निर्मळ झाल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे तो सुखसंबंधीच्या व ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो। हे अर्जुना, रागरूप रजोगुण इच्छा व आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज। तो या जीवात्म्याला कर्माच्या आणि त्यांच्या फळांच्या संबंधाने बांधतो। हे अर्जुना, सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज। तो या जीवात्म्याला प्रमाद आळस आणि झोप यांनी बांधतो.

0: अत्युत। हे अर्जुना, सत्वगुण सुखाला, रजोगुण कर्मांना, तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो। त्रिगुणांच्या प्रभावाखाली असलेला अर्जुन सुद्धा देहात्मबुद्धीमुळेच मोहात पडून मी माझ्या बंधुबांधवांना मारणार नाही असे म्हणत होता। भगवंताकडून जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान ऐकल्यावरच तो गुणांच्या प्रभावातून मुक्त झाला, त्याला पुरुष ख्याती झाली व तो म्हणू लागला, भगवंता आता माझा मोह नष्ट झाला असून मला स्मृतीही प्राप्त झाली आहे। कसली स्मृती प्राप्त झाली होती अर्जुनाला? मी हा देह नसून आत्मा आहे आणि क्षत्रियोचित माझे कर्म करणे हा माझा धर्म आहे, हीच ती स्मृती होती। पतंजली मुनींनी या सूत्राद्वारा गुणातीत अवस्थेत असलेल्या सिद्ध महापुरुषाचेच वर्णन केलेले आहे। गुणातीत अवस्था प्राप्त झालेल्या सिद्ध पुरुष कसा वागतो त्याचे वर्णन करताना भगवंत गीतेत म्हणतात, हे अर्जुना, जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तर त्यांची इच्छा करत नाही। जो साक्षीरूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वावरत आहेत असे समजून तो सच्चिदानंद घन परमात्म्यात एकरूप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही। अशा प्रकारे चित्तवृत्ती निरोधाच्या उपायांचे वर्णन केल्यानंतर आता चित्तवृत्ती निरोधरूप निर्बीज समाधीचे स्वरूप सांगण्याआधी निर्बीज समाधीच्या पूर्वस्थितीचे म्हणजेच संप्रज्ञात समाधीचे भेद स्पष्ट करताना मुनी म्हणतात, पहिल्या पादामधलं 17व्या क्रमांकाच्या सूत्रामध्ये, वितर्क विचारानंदा स्मिता रूपानुगमात संप्रज्ञात। वितर्क विचार आनंद आणि अस्मिता यांच्या संबंधाने युक्त असा जो चित्तवृत्तींचा निरोध होतो त्याला संप्रज्ञात समाधी योग असे म्हणतात। महर्षी पतंजलींनी चित्ताच्या वृत्ती सांगितल्या, योग चित्तवृत्ती निरोध करायला सांगितला आणि तो निरोध करण्यासाठी अभ्यास आणि वैराग्याचं वर्णनही केलं आणि त्यानंतर अभ्यास आणि वैराग्याने जेव्हा या चित्तवृत्तीचा निरोध होऊ लागतो तेव्हा त्याला संप्रज्ञात समाधी प्राप्त होते असं महर्षी पतंजली या सूत्रामध्ये म्हणत आहेत। संप्रज्ञात समाधी सवितर्क सविचार सानंद आणि सात्स्मित अशी उत्तरोत्तर सूक्ष्म सूक्ष्म होत जाणारी चार प्रकारची समाधी असते। स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारी ही पद्धती अंती साधकाला निर्विकल्प समाधीपर्यंत नेऊन पोहोचवते। योगशास्त्राचे अंतिम लक्ष कैवल्याची प्राप्ती करून घेणे हे आहे। चित्तात उत्पन्न होणाऱ्या सर्व वृत्तींचा निरोध झाला म्हणजे गुणांबद्दलची आणि त्यांच्या कार्याबद्दलची आसक्ती पूर्णपणे संपते आणि चित्त पुरुषाहून वेगळे आहे हा विवेक जागृत होऊन असंप्रज्ञात समाधी सिद्ध होते। असंप्रज्ञात समाधी सिद्ध होण्यापूर्वी म्हणजेच चित्तातील सर्व वृत्तींचा निरोध होण्यापूर्वी साधक प्रयत्नपूर्वक काही वृत्तींचा निरोध करून हळूहळू संप्रज्ञात समाधी साध्य करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो। संप्रज्ञात समाधी म्हणजे ज्या समाधीत प्रज्ञा अर्थात सूक्ष्मबुद्धी जागृत असते ती समाधी होय। संप्रज्ञात समाधीच्या ग्राह्य ग्रहण आणि ग्रहिता अशा तीन ध्येय वस्तू मानल्या जातात। इथे ग्राह्य म्हणजे विषय अर्थात एखादी मूर्ती किंवा फोटो होय। त्या विषयाला ग्रहण करणाऱ्या इंद्रियाला ग्रहण असे म्हणतात, तर विषयाला ग्रहण करणाऱ्या पुरुषाला म्हणजे आत्म्याला ग्रहिता असे म्हणतात. जेव्हा विषयाच्या स्थूल रूपावर मन एकाग्र करून समाधी सिद्ध केली जाते तेव्हा त्या समाधीला सवितर्क संप्रज्ञात समाधी असे म्हणतात. या समाधीत शब्द अर्थादी विकल्प शिल्लक असतातच. अभ्यासबलाने जेव्हा या समाधीतील विकल्प संपुष्टात येतात तेव्हा त्या समाधीला मात्र निर्वितर्क संप्रज्ञात समाधी असे म्हणतात. विषयाच्या सूक्ष्म रूपावर म्हणजेच विषयाच्या केवळ विचारावर समाधी सिद्ध होते तेव्हा त्या समाधीला सविचार संप्रज्ञात समाधी असे म्हणतात. अभ्यासबळाने विचारही संपुष्टात आणता आले तर जी समाधी सिद्ध होते तिला निर्विचार संप्रज्ञात समाधी असे नाव दिले जाते. सविकल्प संप्रज्ञात समाधीत मूर्तीसारखा स्थूल विषय साधकाच्या समोर असतो, पण सविचार संप्रज्ञात समाधीत स्थूल विषय जाऊन केवळ त्या विषयाचे विचार शिल्लक राहतात. निर्विचार समाधीची पक्वावस्था म्हणजे सानंद समाधी होय. ही समाधी सिद्ध झाली म्हणजे चित्तात केवळ आनंद प्रकट होत राहतो आणि तो आनंदच या समाधीचे आलंबन बनते. मी आनंद रूप आहे या सानंद संप्रज्ञात समाधीच्या आलंबनातून जेव्हा आनंदही निघून जातो तेव्हा शिल्लक राहते ती फक्त अस्मिता. मी आहे म्हणजे अस्मिता होय. ही अस्मिता ज्या समाधीत आलंबन असते त्या समाधीलाच सास्मित संप्रज्ञात समाधी असे म्हणतात. संप्रज्ञात समाधीची ही शेवटची पायरी असून या पायरीपर्यंत साधकाची प्रज्ञा जागृत राहते. तो त्या प्रज्ञेद्वारा ज्ञानही प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून या समाधीला संप्रज्ञात समाधी असे म्हणतात. सास्मित संप्रज्ञात समाधी सिद्ध होईपर्यंत साधक सूक्ष्म सूक्ष्मतर आणि पुढे पुढे सूक्ष्मतम अशा विषयांवर मनाची एकाग्रता पूर्णपणे साधून घेऊ शकत असतो. समाधी मग ती कोणतीही असो, ती चालता बोलता किंवा अन्य दुसरे काही काम करताना सिद्ध होऊ शकत नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. समाधी सिद्ध करून घेण्याकरिता शुद्ध व पवित्र असे एकांत स्थळ निवडून तिथे मनाची एकाग्रता साधून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. श्रोते हो, आजच्या या भागामध्ये आपण अभ्यास आणि वैराग्याच्या प्राप्तीनंतर अभ्यास आणि वैराग्यानेच आपण संप्रज्ञात समाधीची अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो एवढं वर्णन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. या पुढचं वर्णन आपण पुढील भागामध्ये बघूयात. तोपर्यंत हरिओम.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी संचालित मुजिजेठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.